आजची गाणी अशी थोडीशी मिक्स्ड असणार आहेत. श्रावणी सोमवार आहे आज आणि एकादशी सुद्धा आहे, त्यामुळे अशी सगळी मिक्स गाणी आपल्यासाठी घेऊन आले. आणि आपण मोकळेपणाबद्दल बोलत असताना बघा, काही काही विचारांमध्ये विचारवंतांनी थेट मोकळेपणा हा शब्द वापरलेला नसला तरी एकंदरीत प्रवास तोच आहे हे कसं जाणवतं. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की आपल्यामध्ये एक हिम्मत असायला लागते, ती म्हणजे छोटी छोटी पावलं उचलणं आणि पुन्हा पुन्हा ती छोटी छोटी पावलं उचलणं. कशासाठी? आपण जे कोणी आहोत, जे कोणी आपल्याला स्वतःला घडवायचं आहे, त्या प्रवासामध्ये ही छोटी छोटी पावलं सातत्याने उचलणं म्हणजे स्वतःवर काम करणं थोडक्यात, हे फार महत्त्वाचं असतं आणि ते मोकळेपणाचं लक्षण आहे. काही वेळेला आपण अडकतो कुठे, म्हणजे हे किती थोडक्यात सांगितलं, ह्याच्यात कुठेही मोकळेपणाचा उल्लेख नाही, पण या छोट्या पावलांबद्दल विचारवंत जेव्हा म्हणतात तेव्हा आपण कुठे अडकतो. मी असाच आहे, मी अशीच आहे, गेली अनेक वर्ष मी असंच करते, असंच करतो. काही वेळेला ना म्हणजे सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती ऐकत असताना आपल्याला काही काही जण प्रकर्षाने हे म्हणताना आपण ऐकतो की एखाद्या गोष्टीबद्दल मी आत्ता जो माझा विचार आहे तो 10 वर्षापूर्वी तसाच नव्हता किंवा 5 वर्षापूर्वी तसा नव्हता, आता माझा विचार त्याबद्दलचा बदललाय, आता माझं मत त्याबद्दलचं बदललंय. कारण आयुष्यात बरेच अनुभव आले, कारण मी स्वतःवर काम केलं, आणि हे स्वतःवर काम करणं म्हणजे इन्क्लुझिव्हनेस वाढणं, किंवा बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणणं. जो बदल ही कायमस्वरूपी असणारी एकमेव

गोष्ट आहे हे नेहमी आपण म्हणतो. तर किती सोप्या वाक्यात सांगितलंय बघा की आपल्यामध्ये स्वतःला घडवण्यासाठी छोटी छोटी पावलं सातत्याने उचलण्याचं धैर्य असलं पाहिजे, तो सुद्धा एक मोकळेपणा आहे. किती छान वाक्य आहे, नक्की पटलं असेल बऱ्याच जणांना की हो, स्वतःत बदल घडवून आणणं हा मोकळेपणा तर आहेच, पण त्यासाठी हिंमत किंवा धैर्यसुद्धा लागतं. वा,

आणि ह्या विचारवंतांचे विचार सांगण्याच्या आपल्या सिरीजमधलं शेवटचा विचार आत्ता सांगते मोकळेपणाबद्दल. किती सोपा विचार आहे बघा. आयुष्याचं मर्मच हे आहे की आपण मोकळेपणा आपल्या मनात किंवा आपल्या वागण्यात आणणं. हेच खरं तर नैसर्गिक आहे. मोकळेपणाने वागणं हेच नैसर्गिक आयुष्य आहे, असं एका वाक्यात विचारवंताने म्हटलंय. आणि मग आता आपले विचार आपल्या लेवलला सुरू होतात की हे माझ्याकडून किती वेळा होतं, खरंच असं आहे का. आणि मग खरंच असं आहे का पासून एक एक गोष्टीवर जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा ह्या एका पदापर्यंत येतो की खरंच असं आहे का, खरंच असं आहे, असं त्याचा एकंदरीत प्रवास सुरू होतो त्या विचाराचा. हे गाणं ही रचना छानशी आणि त्याच्यानंतर मग आपण आपली जी छोटीशी सिरीज आहे गड किल्ले, त्यावरचे तलाव आणि मंदिर, त्यात आजचा कोणता किल्ला

आणि आता आपला वंदन कार्यक्रम समाप्तीकडे आला असताना अशा एखाद्या किल्ल्याबद्दल ज्या किल्ल्यावर तलाव आहे, मग काही वेळेला ते तलाव नैसर्गिक असतात आणि बऱ्याचदा ते बांधलेले असतात, मानवनिर्मित असतात, अशा तलावाबद्दल आणि तिथल्या मंदिरांबद्दल आपण बोलतोय. आज आपण अहिल्यानगरमधल्या एका किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, जो पर्यटकांसाठी म्हणण्यापेक्षाही जे ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी अत्यंत आवडीचा किल्ला आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं दर वर्षाचं एक असं ठरलेलं असतं की हरिश्चंद्र गडावर जाऊन यायचंच, असं दरवर्षी त्यांचं ठरलेलं असतं. त्याशिवाय त्यांचं त्या पावसाळ्यातलं किंवा ट्रेकिंगचा जो मोसम असतो तो संपत नाही जोपर्यंत आपण हरिश्चंद्र गड बघितला किंवा पुन्हा एकदा जाऊन आलो. एक तर सुरुवात किंवा मध्ये किंवा शेवट कधी ना कधीतरी हरिश्चंद्र गडावर जाऊन यायचं हे काही जणांनी ठरवलेलं असतं प्रत्येक वेळ.

इतका हा सुंदर किल्ला आहे, प्राचीन आहे किल्ला, ऐतिहासिक आहे आणि छान आहे. अनेक असे उत्कृष्ट नमुने वास्तुकलेचे ह्या किल्ल्यावर आपल्याला अनुभवायला मिळतात. आता सगळीच माहिती आपण आज किल्ल्याबद्दल घेणार नाही आहोत, कारण हरिश्चंद्रगडाबद्दल किंवा आपल्या प्रत्येकच किल्ल्याबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे, पण आपण स्पेसिफिकली त्यावरची मंदिरं आणि तलाव ह्याच्याबद्दल बोलतो आहे. हरिश्चंद्रगडावर जायच्या वाटासुद्धा बऱ्याच आहेत आणि त्याच्यावरचा तलावाबद्दल आणि मंदिराबद्दल बोलणं झालं तर अतिशय प्राचीन, म्हणजे 10व्या 11व्या शतकात साधारण बांधलं गेलं असावं इतकं प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर किल्ल्यावर आहे. अर्थातच शिवमंदिर आहे, प्राचीन असं शिवलिंग आहे. मंदिराच्या ह्या आवारामध्ये गणपती, विष्णू, इतर देवदेवतांच्या मूर्तीसुद्धा आहेत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की एका अखंड पत्थरातून ते बांधलं गेलं आहे त्या काळामध्ये. हे हरिश्चंद्रेश्वर मंदिराचं अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. त्यानंतर अजून एक केदारेश्वर गुहा आहे, तिथे सुद्धा आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं. त्यानंतर तारामती गुहा आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे, अशी बरीच छान छान नैसर्गिक गुहा आहेत खूप आणि जुनी मंदिरं आपल्याला हरिश्चंद्रगडावर बघायला मिळतात. त्याबरोबरीने सप्ततीर्थ तलाव ही नावं सुद्धा बघा किती छान आहेत. सप्ततीर्थ तलाव तिथे आहे हरिश्चंद्रगडावर आणि त्याची रचना सुद्धा अशी आहे की चारही बाजूंनी दगडी पायऱ्या आणि काठावर अशी लहान लहान मंदिरं असावीत तसे कोनाडे आहेत. आता कालांतराने ते त्याच्यामध्ये कुठल्या मूर्ती होत्या काय हे थोडंसं आता ते काही गोष्टी मिसप्लेस्ड आहेत, पण तरीसुद्धा या कोनाड्यांवरून अंदाज येतो की रचना काय असेल आणि ज्या काळात त्या निर्माण झाल्या असतील तेव्हा ते मंदिर कसं दिसत असेल आणि मग कालांतराने हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले. हरिश्चंद्रगडावरचं हे जे मंदिर आपण ज्याच्याबद्दल बोलतोय किंवा तलाव, हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि तलाव, तर ते ना असे मोकळे आहेत, म्हणजे असं पठारावर आहेत, त्यामुळे वारा, पाणी, पाऊस असं सगळं तिकडे, म्हणजे असं एकदम असा एक रॉ एक्सपिरियन्स तिथे येतो आपल्याला वाऱ्याचा, पावसाचा, जेव्हा आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिरात जातो किंवा हरिश्चंद्रगडावरच्या ह्या भागात पोहोचतो जिथे मंदिर आणि तलाव आहे. त्यामुळे भन्नाट एक्सपिरियन्स आहे एकंदरीतच या किल्ल्यावर फिरणं आणि हा इतिहास तिथला अनुभवणं. म्हणजे तिथे गेल्यानंतर, त्या मंदिरात शिरल्यानंतर अक्षरशः आपण कुठल्या तरी वेगळ्या जगात प्रवेश करतोय की काय असा आपल्याला एक अनुभव येतो. आणि मग तो ती जी दुसरी सांगितली केदारेश्वर गुहा असेल किंवा हे सप्ततीर्थ तलाव आहे त्याबद्दल असेल, ह्या सगळ्याच गोष्टी अशा भारावून टाकणाऱ्या आहेत. जसं आपण बाकीच्या किल्ल्यांवरच्या तलावांबद्दल सुद्धा बोललो ना, राजगडाबद्दल बोललो, शिवनेरीबद्दल बोललो किंवा इतरही जे तुलनेने छोटे पण महत्त्वाचे किल्ले आहेत त्यावर सुद्धा नैसर्गिक तलाव काही ठिकाणी बनलेले आहेत, काही ठिकाणी बांधलेले आहेत, अशा सगळ्याच गोष्टी आपल्या इतिहासातल्या भारावून टाकणाऱ्या आहेत. अजूनही अनेक किल्ले आहेत, अनेक किल्ल्यांवरची मंदिरं आहेत, तलाव आहेत, ज्याच्याबद्दल आपण सातत्याने बोलणार आहोत. पण आज आपण बोललो हरिश्चंद्रगडाबद्दल, त्यावर असलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिराबद्दल, तिथेच असलेल्या सप्ततीर्थ तलावाविषयी, केदारेश्वर गुहेविषयी आणि मग इतरही गुहा ज्या आपल्याला किल्ल्यावर फिरताना अनुभवायला मिळतात त्याबद्दल. गाणं ऐकवणार आहे जाता जाता, खूप सुंदर असं शंकराचंच गाणं आहे, त्याने आपण समारोप करतोय आपलं वंदन ह्या कार्यक्रमाचा. सगळेच आपले श्रोते नेहमीचे आणि काही नवे असे कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मेसेजेसच्या माध्यमातून, त्यांचे मनापासून आभार, कारण वेळोवेळी आपण जे बोलतोय त्यावर त्यांची प्रतिक्रिया येते, प्रतिसाद येतोय, काही जणांचा सहभाग आहे आणि हे सगळेजण 5 वाजल्यापासून ते आता दिवसभर आपल्याशी जोडलेले असणार आहेत. मनापासून आभार. आणि ज्यांनी मेसेज केला नाही आहे पण ते कायम ऐकत असतात आपला रेडिओ, मग आपल्या इथे असतील, देशाच्या बाहेर असतील, कुठेही असतील, ते रेडिओ ऐकत असतात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार की आपण सातत्याने एकमेकांशी ह्या माध्यमातून जोडलेले आहोत. वंदन कसा वाटला हे मला कळवायला हरकत नाही, जरी मी आज कोणाकोणाचा सहभाग आहे हे आज सुद्धा सांगितलं नाही. बरं, हे नेहमीच असणार आहे का की काय रश्मी तू येतेस आणि सहभाग कोणाचा हे सांगत नाही, हे नेहमीच आता असणार आहे का? माहीत नाही, कदाचित पुढल्या वेळेला तसं नसेलही, पण आज मात्र पुन्हा एकदा मी फक्त सगळ्यांचे आभार मानते. सुंदरसं गाणं जाता जाता आणि त्याच्यानंतर बातम्या असतील हिंदीतनं आणि आपण भेटणार आहोत 6:05 रेनबो वन डेच्या पूर्वार्धात. ऐकत रहा 107.

0: एक मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपले हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत.
1: भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म. भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा.

ची शंख शिंग नाद गर्जे शिव गण शंख शिंग नाद गर्जे शिव गण पायी भक्त जन पायी भक्त जन ओळंगी भाळी अर्ध चंद्र माती शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिता भस्म लिंपिले सर्वांगा चिता भस्म भोळा सदाशिव पावतो भक्ताती भोळा सदाशिव पावतो भक्ताती उद्धरी दिनाती नीलकंठ उद्धरी दिनाती नीलकंठ हर हर

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकंती खास स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे।
3: १०७.१ मेगाहर्ट्ज़ आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार। आणि आपण आता पूर्वार्धात भेटलोय, छान छान विषय असणार आहेत, एका आंतरराष्ट्रीय दिवसाबद्दल सुद्धा बोलणार आहोत, आपली स्वागत सिरीज असणार आहे आणि एक ना नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करते आहे। जसजसं आपला कार्यक्रम पुढे जाईल तसतसा अजून त्याच्याबद्दलची क्लॅरिटी किंवा त्याच्याबद्दल खरंच कशा पद्धतीने हे करता येईल ह्यावरचं स्पष्ट होऊन जाईल मत। पण सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया आणि त्यानंतर असणार आहे हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज।

0: आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस. कुलाबा इथे किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. कुलाबा इथली सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूज इथे सापेक्ष आर्द्रता 90%, पावसाची नोंद 3 मिलीमीटर. येत्या 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद होईल असं वेधशाळेने वर्तवलंय. आणि या दरम्यान कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतपत राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणतीही सूचना अगर इशारा नाही. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांकरता बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: बशीर बशीर.

0: न भिंडी तेजी ससौदा
1: ससौदा हे
0: खुशीत गात शेतकरी दादा
1: शेतकरी दादा
0: बोले बोले गावाची ओंबी

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

श्रावणाची गाणी आपण सुरुवातीला ऐकली, मधल्या काळात वेगवेगळी गाणी मध्ये मध्ये श्रावण आपण ऐकत होतो, आणि आता अगदी शेवटचे काही दिवस आहेत हा महिना संपण्यासाठी, तर म्हटलं परत जरा श्रावणाची गाणी ऐकूया थोडीशी, फार नाही. आता स्वागत सिरीज आज आपण खूप लवकर घेणार आहोत, आत्ताच त्याच्याबद्दल बोलणार आहोत. स्वागत सिरीजमध्ये आज आपण कशाचं स्वागत करणार आहोत, आता ह्याचे दोन भाग आहेत. हा हे वैयक्तिक पातळीवर स्वागत आणि घरातले किंवा जवळचे मित्रमैत्रिणी ह्या गोष्टीचं कसं स्वागत करतात, ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद असू शकतात. शाळेत एखादी गोष्ट, विशेष करून कला कौशल्याचा जेव्हा भाग येतो, बऱ्याच जणांना शाळेमध्ये कार्यानुभव असतात किंवा हस्तकला चित्रकला ह्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही जण बरेच आवडीने त्यात सहभागी होणारे असतात, म्हणजे त्यांना ते जमतंच छान. आणि काही जण असे असतात म्हणजे शाळेमध्ये म्हणजे असं रडूच येतं चित्रकलेच्या तासाला, किंवा मुलींच्या शाळेमध्ये विणकाम भरतकाम शिवणकाम असतं तर तेव्हा तर असं वाटतं की हा नकोच तास, म्हणजे जमणारच नाहीये. असं काही जणांच्या बाबतीत होतं शालेय जीवनामध्ये की नाहीच, म्हणजे नकोच, नाहीचच येते डबलच, म्हणजे नाहीचच्या पुढे अजून एक. असं जेव्हा वातावरण असतं शालेय जीवनातलं आणि त्याच्यानंतर आपण मोठे होतो, शाळा कॉलेज सोडून अजून मोठे, नोकरीला लागतो अजून मोठे, आणि मग अचानक त्यातल्या एका कुठल्या तरी कलेमध्ये किंवा कौशल्यामध्ये आवडच निर्माण होते आणि मग ते असं काहीतरी विणकामच करावं असं वाटायला लागतं, भरतकामच करायला असं आवडतं, किंवा इतर चित्रकलाच आवडायला लागते, असं काहीतरी बदल होतो आपल्यामध्ये. आणि ह्याचं स्वागत कसं करायचं त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ उडण्याची शक्यता असते. या गोष्टीचं नेमकं स्वागत कसं करायचं, उदाहरण आपण घेऊया की विणकाम यायला लागलं समजा अचानक एखाद्या मैत्रिणीला, नंतर जे शाळेमध्ये कधी जमायचंच नाही म्हणजे घरचेच पूर्ण करून द्यायचे अशी परिस्थिती, आणि विणकाम येऊ लागलं तर आधी तिचा विश्वासच बसत नाही की हे काय घडतंय आपल्या बाबतीत आणि हे आपल्याला जमू लागलंय वगैरे, हा आनंद असतो. कसं स्वागत होतं या गोष्टीचं नव्याने त्या कौशल्याबद्दल, अचानक त्याच्याबद्दल असं वाटायला लागतं लहान मुलांसारखं, म्हणजे परत आपण शाळेत जातो की अरे हे मला यायला लागतंय, आणि मग असं वाटायला लागतं की समोर आपल्या त्या शिक्षिका असाव्यात, बाई असाव्यात, की बाई बाई बघा बघा मला यायला लागलं, असा काहीतरी वेगळाच उत्साह छोट्या मुलीचा यायला लागतो पुन्हा की हे शाळेत का नाही जमलं आपल्याला, किती वर्ष आपली गेली अशीच. हे सगळं मनात ती घालमेल, उत्सुकता, प्रचंड आनंद ह्या सगळ्यामध्ये काही काळ आपला निघून जातो. पुढे काय होतं, पुढची स्टेप काय आहे ह्या स्वागताची, की एखादं कौशल्य जे शालेय जीवनामध्ये अजिबात यायचं नाही आणि आता ते हळूहळू जमायला लागलंय, आवडायला लागलंय, उत्सुकता झाली, आनंद झाला, लहान मुलीसारखं पुन्हा किंवा मुलासारखं वाटायला लागलंय परत शाळेत गेल्यासारखं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पुढे काय होतं त्याबद्दल सांगणार आहे, हे गाणं ऐकूया, त्याच्यानंतर एक छोटासा व्यावसायिक विराम घेणार आहोत आपण, आणि मग ह्या स्वागत ह्याचं स्वागत आपण कसं करतो, घरातले कसे करतात, त्याबद्दल आणखीन थोडंसं बोलणार आहे.

0: स्वागत सीरीज मध्ये आपण अशा एका कौशल्याबद्दल बोलतोय जे आपल्याला शालेय जीवनामध्ये यायचं नाही, आवडायचं नाही, त्या तासाला कुठेतरी पळून जावं अशी काही जी मंडळी असतात ना त्यांच्याबद्दल, आणि ते नंतर अचानक खूप मोठं झाल्यावर यायला लागतं कौशल्य आणि आवडायला लागतं. पुढे काय होतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

तर पुढे काय होतं? आपण तर त्याचं स्वागत अगदी लहान मुलाच्या उत्साहाने करतो की बघ, आपल्याला असं वाटत असतं की बघा बघा मला हे यायला लागलंय, जे शाळेत यायचं नाही, बघा बघा कौतुक करा कोणीतरी.

घरचे ना फार जवळचे जे असतात ना, ज्यांना हे माहीत असतं की तुम्ही रडायचात लहानपणी ही चित्रकलेची वही पूर्ण करताना किंवा इतर असाइनमेंट, आणि तुम्हाला असं सांगण्यात यायचं की अगं तुझी मैत्रीण किती छान चित्र काढते, तुला का नाही जमत, आणि आपण कसं समजवणार की का नाही जमत, नाहीच ना ते येतच नाही असं कसं समजवणार. तर ते यायला लागल्यानंतर खूप जवळची जी माणसं असतात ना त्यांना तुमचा हा उत्साह कळतो आणि त्यांना असं वाटतं की अरे वा जमलं की का एवढी वर्ष ट्राय नव्हतं केलं वगैरे वगैरे असं ते जरा म्हणतात. किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा कौतुक होतं अरे वा वा छान अरे काय मस्त जमलंय वा यायला लागलं तुला चला उशिरा का होईना पण जमलं काहीतरी किती रडायचीस लहानपणी असं वगैरे. मैत्रिणी तुमची मस्करी करतात खूप जास्त, मित्रमैत्रिणी म्हणजे खूप जास्त, त्या अशा अशा गोष्टी तुम्हाला आठवून देतात की ह्यासाठी तुम्ही काय काय केलं होतं लहानपणी किंवा कशा पद्धतीने तुम्ही ऑलमोस्ट मनातून पळून गेलेले असायच्या त्या तासाला, हे सगळं त्या आठवतात, त्याच्यावर चर्चा होते, गप्पा रंगतात, किस्से रंगतात. पण कधी कधी ना गंमत अशी होते की ह्याचं स्वागत जर अनोळखी कोणी किंवा नव्याने तुमच्याशी ओळख झालेली व्यक्ती असेल ना तर त्यांच्यापर्यंत जर हे तुम्ही पोचवलं नाही की बघ बघ मी हे विणलंय किंवा हा हे बघ मी चित्र काढलं किंवा हे, तर त्यांची अशी प्रतिक्रिया असते अरे वा मस्त कुठे सोशल मीडियावर बघून केलं का असा हा व्हिडिओ आला होता त्या दिवशी छान तुला पण जमलं की, आणि आपल्याला असं वाटतं नाही एवढीच रिॲक्शन नकोय माझ्या मनात आत्ता काय सुरू आहे मी तुला काय सांगू. तर मी म्हटलं तसं की ह्या गोष्टीचं स्वागत की जे कौशल्य ज्याच्याकडे आपण करिअर म्हणून कधी बघूच शकलो नव्हतो कारण आपल्याला ते जमायचंच नाही. काही जणांना जणांच्या बाबतीत आपल्याला हे जाणवतं की आपले मित्रमंडळी त्यामध्ये करिअर करून पुढे गेलेत पण आपल्याबद्दल ती शक्यताच नव्हती. पण कालांतराने आपल्याला ते कौशल्य जमायला लागलं आणि आता हळूहळू आपल्याला ते आवडायला लागलंय. ह्याचं स्वागत आपलं मन आणि आपल्या आजूबाजूचे मंडळी कसं करतात त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोललो. मला वाटतं ह्यातला काही अनुभव आपल्या श्रोत्यांचा असेल ह्यापैकी काहींचा, आणि काही जण असं म्हणत असतील की काय ह्यात काय एवढं चित्रकलेबद्दल एवढं काय, म्हणजे आम्हाला तर लहानपणापासून चांगलं येतं सगळं चित्रबित्र काढतात. तुम्ही ना त्या श्रोत्यांच्या मनात जाऊन बघा की ज्यांना ब्रश हातात घेणं किंवा वहीवर काहीतरी समोर ती वस्तू ठेवलेली असते आणि काहीतरी रंग काढायचं असतं ना ती बघून तशीच्या तशी हे करत असताना प्रचंड प्रेशर किंवा प्रचंड असं वाटायचं की नाही जमणार. त्यांच्या मनात जाऊन हा विचार करूया की त्यांना जेव्हा हे जमायला लागतं तेव्हा काय होत असेल. कसं वाटलंय हे स्वागत मेसेज करून तुम्ही सांगताच, पण आज थोडंसं वेगळं बोललो आपण त्याच्याबद्दल सुद्धा मला मी उत्सुक आहे तुमचा अनुभव काय आहे हे जाणून घ्यायला. सुंदरसं गाणं आणि त्याच्यानंतर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप छान पण महत्त्वाचा दिवस पाळला जातोय, साजरा म्हणण्यापेक्षा पाळला जातोय असंच म्हटलंय त्याला, त्याबद्दल बोलणार आहोत.

आपल्याकडे हे गाणं किती वेगवेगळ्या संदर्भात बऱ्याचदा ऐकवलं जातं, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या आजूबाजूचं वातावरण असेल किंवा आपली सृष्टी, तिचं वर्णन, तिच्याबद्दल आपण कसं वागलं पाहिजे, या सगळ्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, त्यामुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या रेफरन्ससाठी हे गाणं ऐकवतो आम्ही. आज हे गाणं ऐकवण्यामागचं कारण बघा, हां, आत्ता श्रावण सुरू आहे आणि हळूहळू आपल्याला हे जाणवायला लागलं आहे आजूबाजूला की मध्येच असे सुंदर म्हणजे पांढरे पांढरट करडे, मध्येच एखादा खूप डार्क करडा आणि मग त्याच्यानंतरचं मागचं निळं आकाश हे दिसायला आता सुरुवात झालेली आहे. काही दिवसांपासून तर ते आपण खूप छान अनुभवतो आहे, तो असा पांढरा पुंजका.

त्या निळा पार्श्वभूमीवरून असा पुढे पुढे पार्श्व त्याच्या मागे असताना जातोय, तर ते किती सुंदर ती पार्श्वभूमी दिसते निळ्या आकाशाची आपल्याला, नाही का? तर त्याच्या बॅकग्राऊंडवर हे सगळं घडत असताना हे निळं आकाश आपल्याला असंच निळं अनुभवता यावं यासाठी हवा स्वच्छ असणं हे फार आवश्यक आहे. म्हणजे हे आता जागतिक स्तरावर ह्याचा उल्लेख होतोय. आज हा जागतिक दिवस आहे की जर आपल्याला निळं आकाश अनुभवायचं असेल, आत्ता तर आपण ते अनुभवतोय, आत्ता आपल्याला ते दिसतंय, पण भविष्यात सुद्धा जर असंच आकाश जे बॅकग्राऊंडला दिसतं अथांग सुंदर, ते जर निळं आकाश अनुभवायचं असेल तर स्वच्छ हवा असणं हे फार गरजेचं आहे. तर आज तोच दिवस आहे. किती इंटरेस्टिंग आहे बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होतोय, पाळला जातोय, दोन्ही म्हणू शकतो की निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा दिवस. मग अर्थातच ह्यावर सगळ्यात मुख्य फोकस किंवा मुख्य काम केलं जातंय ते म्हणजे हवेचं प्रदूषण आपण कसं टाळू शकतो किंवा काय असं करता येईल जेणेकरून हवेचं प्रदूषण आपल्याकडून फारसं होणार नाही आणि हे आकाश आपण तसंच निळं बघू शकतो. कारण काही ठिकाणी आता अशी परिस्थिती झालेली आहे की खालून आपण जेव्हा त्या आकाशाकडे बघतो तेव्हा ते तेवढं निळं दिसत नाही जेवढं ते आधी दिसायचं. असाही अनुभव काही देशांमध्ये जेव्हा यायला लागला तेव्हा असं वाटायला लागलं की अरे नाही, ह्यावर काहीतरी काम झालं पाहिजे आणि ह्या सुंदर पार्श्वभूमीच्या निळ्या आकाशासाठी आपल्याला काहीतरी काम करायला हवं. आणि ते कसं? तर हवा स्वच्छ ठेवून. पण किती इंटरेस्टिंग विषय आहे हा. सगळ्यात मजा किंवा मजा म्हणण्यापेक्षा मजा नाही आहे खरं तर, पण सगळ्यात काय जाणवलं माहिती आहे, ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत ना आपल्याला मिळालेल्या मिळाल्यात निसर्गाने दिल्यात आपल्याला भरपूर, त्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आता दिवस साजरे करावे लागतात किंवा पाळावे लागतात. ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल बोलूया थोडंसं या गाण्यानंतर.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

छान निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा असा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आजचा दिवस आणि त्याच्याबद्दल आपण बोलत असताना हवेचं प्रदूषण वायू प्रदूषण टाळण्यासाठी संपूर्ण जगभर आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आपल्या परीने आपण काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करायचा आहे की जर वायू प्रदूषण माझ्याकडून होत असेल हवेचं प्रदूषण होत असेल तर मी काय करू शकते किंवा शकतो हा जर आपण विचार केला तर प्रत्येकाने विचार केल्यानंतर परिणाम घडून यायला मदत होऊ शकते आणि मग ते मोठ्या परिणामात त्याचं रूपांतर होऊ शकतं. पण अशा पद्धतीने आता जर आपण जरा शहरांच्या बाहेर गेलो ना थोडं जरी तरी आपल्याला जाणवतं की अरे इथलं आकाश हा निळेपणा जरा काहीतरी वेगळा दिसतोय. हा आकाश निळंच असतं, आपल्याला मध्ये काहीतरी धूर किंवा वेगळे घटक येतात.

आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपल्याकडच्या आकाशाचा रंग वेगळा आहे, असं नाही आहे. तर त्या पद्धतीने संपूर्ण जगभर ह्याबद्दलची अक्षरशः एक जनजागृती आपण म्हणतो मोठ्या प्रमाणात आता तसा अलीकडे सुरू झालेला हा दिवस आहे. पण मी म्हटलं तसं की ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्यात, भरभरून दिल्यात, त्याच्या जागरूकतेबद्दल किंवा त्या वाचव्याव्यात म्हणून आपल्याला असे दिवस पाळावे लागतात, साजरे करावे लागतात. तर मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलून छान सगळीकडे वातावरण आहे हे लवकर आपण साध्य करू शकलो तर बरं होईल आपल्या सगळ्यांसाठीच, नाही का? हा विचार आहे. सुंदरचं गाणं आणि त्यानंतर आपली आवडती मालिका सुभाषित गुंजनम, जे आपल्या बऱ्याच श्रोत्यांना खूप आवडते कारण त्या सुभाषितामधून छान काहीतरी सांगितलेलं असतं, तर त्या मालिकेकडे जाणार आहोत. मध्ये छोटासा संवाद साधेन पण ह्या गाण्यानंतर.

बरं, आणखीन एक छोटीशी सिरीज सुरू करायची का ह्याच्याबद्दल मी विचारलं होतं किंवा विचार करत होते, तर असं वाटतंय की काहीतरी करावं तसं, काय ते गाण्यानंतर सांगेन.

आणि एक नवीन गोष्ट छोटीशी सुरू करणे, मालिका वगैरे नाही म्हणूयात आपण त्याला, अगदीच लहानशी गोष्ट, एक टिप म्हणूया आपण अशा पद्धतीने. तर असं वाटतंय की एक टेक्नॉलॉजी टिप असं काहीतरी आपण सुरू करूया का, छान, की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान, मग ते माहिती तंत्रज्ञान असो किंवा कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान ज्याचा वापर आपण रोज करत असतो त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा मी आपल्याला भेटीन तेव्हा असं छोटीशी काहीतरी एक टिप आपल्याला देईन की आपण एक शेअर पण करू शकतो. मी

सुचवू पण शकता वेगवेगळ्या टिप्स, त्यातला त्याचा काही काही टिप्सचा समावेश आपण नंतर करू शकतो. पण अशी काहीतरी एक टेक्नॉलॉजी टिप जी बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं, सगळ्याचं आपल्याला ज्ञान असतं, आपल्याला माहीत असतं ते कसं वापरायचं आहे, पण कधी कधी ना पटकन ती गोष्ट निघून जाते डोक्यातून असं एक असतं, किंवा काही वेळेला आपल्या हातात ते उपकरण असतं किंवा आपल्या हातात ती टेक्नॉलॉजी असते पण आपल्याला माहीत नसतं की याचं करायचं काय आहे. तर ह्या सगळ्यामध्ये एक छोटीशी टिप जर दिली ही टेक्नॉलॉजी टिप तर कसं वाटेल मला नक्की सांगा. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, सुभाषित गुंजनम याच्याकडे आपण येणार आहोत, पण एक छोटंसं उदाहरण टेक्नॉलॉजी टिपचं आजचं पहिलं द्यायचं झालं तर माहिती आणि तंत्रज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया खूप सहज आपण वापरतो किंवा इंटरनेटसाठी जी वेगवेगळी गोष्टी आहेत त्यातलं वायफाय हे फार महत्त्वाचं असतं. छोटीशी टिप द्यायचं म्हटलं तर की बऱ्याचदा आपण स्टेशन्सवर किंवा जिथे बस स्टँड आहे तिथे किंवा हॉटेल्स असतात सार्वजनिक ठिकाणी वायफाय उपलब्ध असतं आपल्यासाठी, आपल्याला फक्त ते स्कॅन करायचं असतं काही वेळेला किंवा त्यांचा जो कोड असतो तो आपण टाईप केला की आपल्याला ते वायफाय ओपन होतं आपल्यासाठी आणि आपल्याला वाटतं की वा छान आहे हे वायफाय वापरूया. पण समजा ते जर वापरलं आणि त्याच्यात जर काही धोके निर्माण झाले किंवा काही व्हायरस आला किंवा पटकन असं जाणवलं की आपला मोबाईल काहीतरी वेगळंच वागायला लागलाय, तर एक छोटीशी टिप अशी आहे की अशा पद्धतीने खूप लोक असताना सार्वजनिक ठिकाणी जर एखादं वायफाय आपल्यासाठी उपलब्ध असेल तर ते वापरताना प्रचंड काळजी आपल्याला घ्यायला हवी. ओपन वायफाय वापरताना खूप अलर्ट राहूनच ही गोष्ट आपल्याला करायची आहे. अशी जर छोटीशी टिप टेक्नॉलॉजीची, आज मी माहिती तंत्रज्ञानाबद्दल किंवा इंटरनेटबद्दल किंवा वायफायबद्दल सांगितलं, अशी जर टिप दिली तर आवडेल का तुम्हाला, प्लीज मला सांगा. तर तुमच्या मेसेजेसची वाट पाहते आणि आपल्या ज्या वेगवेगळ्या मालिका आपल्याकडून सादर होतात त्याच्यावर सुद्धा भरभरून तुम्ही प्रेम करताय, त्यातलीच एक म्हणजे सुभाषित गुंजनम हे सुद्धा याच्यावर भरभरून प्रतिसाद येतो की खूप आवडतात सुभाषित आणि त्यातून छान शिकायला मिळतं, ते विचार फारच छान आहेत. तर आता काही क्षणातच 7 वाजतायत, आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम. आज लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं सुभाषित गुंजनम.

नमस्कार मंडळी. जीवन हा निर्णय आणि त्यांच्या परिणामांचा एक अखंड असा प्रवास आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला लहान मोठे निर्णय घ्यावे लागतात. पण असं आढळून येतं की आजच्या गतिमान आणि इन्स्टंट युगात माणसाचा संयम सुटत चालला आहे. अनेकदा रागाच्या भरात, अतिउत्साहात किंवा भीतीपोटी विचार न करता एखादं पाऊल उचललं जातं आणि नंतर मात्र आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. अति घाई संकटात नेई हा नियम आपण रोज ऐकतो, पण तो प्रत्यक्षात पाळायचा कसा? याच मानवी मानसिकतेवर आणि घाई गडबडीच्या स्वभावावर महाकवी भारवी यांनी त्यांच्या किरातार्जुनियम या महाकाव्यात अतिशय अचूक आणि मार्मिक भाष्य केलं आहे. महाकवी भारवी म्हणतात,

वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धा स्वयमेव संपदः। सहसा म्हणजे अचानक घाईघाईने किंवा अविचाराने। कोणतंही काम घाईघाईने करू नये। कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या चांगल्या वाईट परिणामांचा विचार करायला हवा। अविवेक याचा अर्थ बुद्धीचा वापर न करणं। जेव्हा आपण रागात भीतीपोटी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून निर्णय घेतो तेव्हा आपण संकटांना स्वतःहून आमंत्रण देतो। अविचाराने घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। या श्लोकात आणखी एक शब्द आला आहे, तो म्हणजे विमृश्यकारिणम। याचा अर्थ असा आहे की जो माणूस नेहमी थंड डोक्याने आणि विचारपूर्वक काम करतो तो असतो विमृश्यकारी। तो कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहून जात नाही, तर सर्व बाजू नीट तपासून पाहतो। गुणांवर प्रेम करणारी जी लक्ष्मी असते

ती स्वतःहून अशा व्यक्तीचा शोध करत त्याच्याकडे चालत येते. येथे कवीने एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे. तो म्हणतो की संपत्ती, यश आणि समृद्धी या गोष्टी गुणांच्या भुकेले असतात. ज्याप्रमाणे एखादी सुजाण मुलगी स्वतःसाठी गुणी व सुयोग्य पती निवडते, त्याचप्रमाणे लक्ष्मी स्वतःहून अशा माणसाला शोधत येते जो विचारपूर्वक काम करतो. मंडळी, आजचं जग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं जग आहे. इथे प्रत्येक गोष्ट खूप वेगाने घडते. अशा काळात हा श्लोक आपल्याला संयम, धैर्य आणि अचूक निर्णय क्षमता शिकवतो. जसे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नये. आजकाल अनेक लोक लवकर श्रीमंत व्हा अशा अनेक फसव्या योजनांना बळी पडतात. विचार न करता ही लोक कुठेतरी पैसा गुंतवतात आणि पुढे त्यांना नुकसान सहन करावं लागतं. नात्यांच्या बाबतीतही अगदी असंच काहीसं आढळतं. सोशल मीडियावरील मेसेजेस किंवा अफवांवर विश्वास ठेवून लोक लगेचच एकमेकांशी भांडतात. कोणाबद्दलही मत बदलण्यापूर्वी किंवा रागात काहीतरी बोलण्यापूर्वी शांत राहून विचार करणं गरजेचं आहे, बरं का? इतकंच नव्हे तर ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखादी समस्या आल्यावर घाबरून न जाता विमृश्यकारी बनून सर्व पर्यायांचा विचार करून घेतलेला निर्णय नेहमीच फायद्याचा ठरतो. थोडक्यात सांगायचं झालं तर घाईघाईने घेतलेला निर्णय संकटाकडे नेतो, तर विचारपूर्वक घेतलेला निर्णय यशाचं द्वार उघडतो. संस्कृत साहित्यातील अनेक लोकप्रिय आणि व्यावहारिक श्लोकांपैकी असा हा एक श्लोक आहे.

सुभाषित गुंजन आमचे आजचं निवेदन आणि लेखन डॉक्टर गोकर्ण श्रीहरी गोकर्णकर यांचं आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. सुंदरसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र असेल पुणे केंद्राहून दिलं जाणारं, आपली भेट त्यानंतर होणारच आहे. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपली ही भेट झालेली आहे.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर। एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना। आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद। आता सविस्तर बातम्या। देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला। अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं। एनसीसी, एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे। व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत। शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे। नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं। एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे। या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं। दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या

0: भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंचमधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारतीय विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेनं शनिवारी 100वी फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता। या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठी

प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉ अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं. मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जन आंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. 15व्या सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं. देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला. शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण भेटलो आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. मी रश्मी आंबेडकर आपल्याबरोबर आणि आता अगदी कार्यक्रमाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 5 वाजल्यापासून आपला प्रवास सुरू झाला. आपले सगळे श्रोते आपल्याशी जोडले गेले. आपले श्रोते असेच जोडलेले राहणार आहेत अखंड दिवसभर. मी मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये इथे पोहोचलेली आपला हा कार्यक्रम घेऊन रेनबो फंडेचा उत्तरार्ध. सुंदरचं गाणं आणि त्याच्यानंतर काय काय असणार आहे, आज असणार आहे आनंदी राहण्यासाठी काय काय करायचं आहे, आज टिप आहे का प्रयोग आहे नंतर सांगेन. आणि अर्थात आपली आवडती मालिका अज्ञात मुंबई, त्याच्याबद्दल सुद्धा असणारच उत्सुकता सगळ्याच आपल्या श्रोत्यांच्या मनात की आज आपण कशाबद्दलची माहिती घेणार आहोत. सुंदरसं गाणं, पुढे जाऊया.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी आज आपण काय करणार आहोत? आज आपण प्रयोग करणार आहोत का कृती करणार आहोत, काही म्हणू शकतो. पण बघा, मध्यंतरी मी असं विचारलं होतं की डोळे बंद करायचे आणि लाल म्हटल्यानंतर कुठली चव आपल्या डोळ्यासमोर येते, असा छोटासा एक प्रयोग आपण केला होता आणि खूप छान छान उत्तरं आली होती. आणि त्याच्यात ना आनंद कसा की एक विषय वेगळाच मनात येतो आणि मग जर विचार असे सुरू असतील वेगळ्याच प्रकारचे काहीतरी तर ते थांबतात आणि अचानक हसू येतं की अरे लाल म्हटल्यानंतर हे काय काय आठवलं आहे आपल्याला, असं होऊ शकतं. आज आपल्याला काय करायचं आहे, छोटीशी कृती किंवा प्रयोग काहीही म्हणू शकतो मी म्हटलं तसं. आणि आपल्या ह्या प्रयोगाला किंवा कृतीला कोणत्याही प्रकारचं साहित्य लागत नाही, फक्त डोळे बंद करायचे आणि आपल्या कल्पनाशक्तीला असं छान पंख पसरायचे त्या कल्पनाशक्तीचे. डोळे बंद केले, 30 ते 40 सेकंदाचा हा प्रयोग. स्वतःबद्दल विचार करताना मी जर एखादा सुगंध असते, मी जर एखादा सुगंध असते किंवा असतो तर मी कुठला सुगंध असते किंवा असतो हा विचार करून बघा थोडासा. आणि कुठलं नाव किंवा कुठले ऑप्शन्स येतात डोळ्यासमोर पटकन 30-40 सेकंदात, त्याच्यामध्ये मजा वाटेल की अरे आपण आपलं इमॅजिनेशन कोणत्या कोणत्या प्रकारचं करतोय आणि कुठला कुठला सुगंध आपण असू शकतो हे जेव्हा विचार येतात तेव्हा असं छान चेहऱ्यावर हसू 100% येईल. छोटासा प्रयोग आणि कृती, मी जर सुगंध असेन तर तो कोणता असेन, डोळे बंद करून करायचं. तो होईपर्यंत खरं तर छोटासाच प्रयोग किंवा छोटीशीच कृती आहे, तो होईपर्यंत व्यावसायिक विराम आणि मग त्याच्यानंतर आपण भेटणार आहोतच.
3: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
4: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
3: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
4: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
3: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
4: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98-21-40-38-38.
5: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38.
6: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

अचानक गाण्यांचा हा ओघ कुठे सुरू झाला? तर अचानक काही नाही, हे सगळं ठरलंय. आज खूप महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्ताने त्यांनी स्वरबद्ध केलेली गीतं थोडीशीच आहेत. नंतर विशेष कार्यक्रम होईलच, पण ही थोडीशी गीतं

0: मीनाताई मंगेशकर अर्थात मीनाताई खडीकर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि संगीतकार गायिका म्हणून त्या सर्वश्रुत आहेत, जगभर प्रसिद्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत देत असताना कोणत्याही गीताला त्यातल्या भावना जपणं हा तर खूप महत्त्वाचा भाग असतोच, पण त्या भावविश्वात जाऊन ते भावविश्व उलगडणं सगळ्यांपर्यंत हे सुद्धा संगीतकारासाठी खूप महत्त्वाचं असतं. लहान मुलांचं भावविश्व सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आपल्या संगीताच्या माध्यमातून ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आपल्यासाठी केलेली आहे. म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेली बालगीतं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण त्या जगात जाऊन हरवतो आणि हे असंच असणार जग याची खात्री आपल्याला पटते. पण फक्त बालगीतच का तर नाही, माणसाला पंख असतात सारखा चित्रपट असेल त्यातली गीतं जेव्हा आपण ऐकतो, त्यातल्या सुरावटी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला खात्री पटते का हा ट्रॅव्हल, हा भावनांचा ट्रॅव्हल हा फक्त बालगीतांपुरता मर्यादित नाही आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा त्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. आणि अर्थातच मंगेशकर कुटुंब यांचा जो काही एक संगीताचा वारसा आहे तो समर्थपणे मीनाताई मंगेशकर यांनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून पुढे नेला आणि सातत्याने गोड आणि सुंदर गीतं आपल्याला संगीताच्या माध्यमातून त्यांनी दिली आहेत. एक खूप मोठा वारसा आहे हा आणि एक खूप मोठी ठेव आहे असं आपण म्हणूया. जेव्हा आपण कुठल्याही संगीताचा विचार करतो किंवा संगीतविश्वाचा जेव्हा विचार करतो, काम तर आहेच प्रत्यक्ष, पण त्याबरोबरीने सतत संगीताच्या सहवासात राहणं, त्या माध्यमाशी जोडलेले राहणं, त्या कुटुंबाचे असणं, त्यातले वेगवेगळे अनुभव, एक संपूर्ण प्रवास हा सुद्धा खूप मोलाचा आहे, हा अनुभव सुद्धा खूप मोठा आहे. आज त्यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देत असताना काही गीतं मी आत्ता ऐकवली, अजूनही ऐकवणार आहे एक, पण त्याआधी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती, अजून एक गीत ऐकवीन आणि मला खात्री आहे आज दिवसभरात एखादा विशेष कार्यक्रम आपण जरूर ऐकणार आहोत.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: काय करणार आहे, दोन गाण्यांची छोटी छोटी झलक आपल्याला आहे.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग। लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर। आज ऐकूया महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा दुसरा भाग।
1: 1857 चा उठाव झाला आणि 1 नोव्हेंबर 1858 या दिवशी इंग्लंडच्या राणीनं ईस्ट इंडिया कंपनीचं इथलं राज्य बरखास्त करून ब्रिटिश भारताचा कारभार आपल्या हातात घेतला। इंग्लंडच्या राणीच्या अंमलाखाली आलेल्या भारतात अनेक नवीन बदल घडून यायला लागले। याच वर्षात मुंबईत व्हिक्टोरिया म्युझियम, राणीची बाग, जे जे स्कूल ऑफ आर्ट यासारख्या संस्था सुरू झाल्या होत्या। व्यापारात समृद्धी येत होती, मुंबईत लक्ष्मीचा खेळ सुरू झाला होता। यातच तेव्हाही भारतातल्या प्रथम क्रमांकाचं शहर असलेल्या मुंबईत सुधारणांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। यात धोबी घाट मात्र विस्थापित होणार होता। अशातच 24 एप्रिल 1862 या दिवशी सर बार्टल फ्रियर या दूरदर्शी अधिकाऱ्यानं गव्हर्नर म्हणून मुंबई प्रांताची सूत्र हाती घेतली। फ्रियर यांनी प्रथम फोर्टचा चेहरा मोहरा बदलायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पावलं उचलायला सुरुवात केली। इथून पुढे राणीच्या साम्राज्यातलं तिच्या इतमामाला शोभेल असं शहर वसवण्यासाठी मुंबई शहराचा प्रवास सुरू झाला।
0: मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कारभार स्वीकार

0: निर्माण झालेल्या जागेमधनं फोर्टमध्ये आवश्यक त्या नवीन रस्त्यांची आखणी करणं, फोर्टमधल्या पाणी पुरवठ्याचं आणि सांडपाण्याच्या विल्हेवाटीचं नियोजन करणं या कामांची जबाबदारी या कमिटीवर सोपवली होती. त्याचबरोबर तटबंदीच्या रिकाम्या होणाऱ्या विस्तीर्ण जागेवर मुंबई शहरासाठी किंबहुना मुंबई प्रांतासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक उपयोगांच्या इमारतींसाठी या समितीनं जागा प्लॉट्स उपलब्ध करून द्यायचे होते.
1: 31 जानेवारी 1863 या दिवशी RRC ने फोर्टची तटबंदी तोडायला सुरुवात केली. पुढच्या वर्षभरात तटबंदी तोडून मोकळ्या झालेल्या जमिनीचे प्लॉट पाडून ते विविध लोकोपयोगी संस्थांना त्यांच्या इमारती बांधण्यासाठी भाडेपट्टीवर देण्यात आले. या प्लॉटवर उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये एकसंधता जाणवावी, परंतु त्यांच्या बांधणीत वास्तुशिल्पाच्या दृष्टीने वैविध्य असावं, त्याची लांबी रुंदी वेगवेगळी असली तरी त्याची उंची सारखीच असावी यावर देखरेख करण्यासाठी 17 जानेवारी 1866 रोजी एस्प्लेनेड फी फंड कमिटी म्हणजे EFFC या वेगळ्या समितीची नेमणूक करण्यात आली. RRC आणि EFFC या दोन्ही समित्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पुढच्या 24-25 वर्षाच्या कालावधीत डेव्हिड ससून लायब्ररी, बॉम्बे युनिव्हर्सिटी, हायकोर्ट, PWD ऑफिस, GPO म्हणजेच नंतरचं CTO ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंतच्या ज्या एकापेक्षा एक देखण्या भव्य आणि आजही सक्षमपणे कार्यरत असलेल्या इमारती उभ्या राहिल्या, ते श्रेय या दोन समित्यांचं आणि अर्थातच दूरदृष्टीनं निर्णय घेणाऱ्या गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांचंही. या प्लॉटच्या मायेतला उत्तर टोकाचा प्लॉट राखून ठेवला गेला होता तो GIP रेल्वेच्या म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या स्टेशन आणि कार्यालय इमारतींच्या बांधकामासाठी. नेमका याच जागेवर धोबीघाट वसला होता. या धोबीघाटाची जबाबदारी म्युन्सिपाल्टीकडे असली तरी त्याच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी EFFC समितीवर सोपवली होती.
0: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबीघाट इतरत्र हलवावा लागणार होता. हा घाट म्युन्सिपाल्टीच्या अखत्यारीत येत असल्यामुळं म्युन्सिपल कमिशनरना September 1873 धोबीघाट अन्यत्र हलवण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारनं दिले. म्युन्सिपाल्टीतर्फे धोब्यांना तसं कळवण्यात आलं. धोब्यांचा अर्थातच त्याला विरोध होता. त्यांच्या विरोधामागं कारणही तसंच होतं. त्यांचे ग्राहक मुख्यतः फोर्ट गिरगाव परिसरात असल्यामुळं त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनं ही जागा खूपच सोयीची होती. त्यांची राहण्याची ठिकाणंही इथून जवळ होती. इथं तलाव होताच शिवाय EFFC नं म्युन्सिपाल्टी मार्फत त्यांना विहार तलावाचं पाणीही उपलब्ध करून दिलं होतं. इथं त्यांचं चांगलंच बस्तान बसलं होतं. माणसं रुळलेल्या ठिकाणाहून दुसरीकडे जायला सहसा राजी होत नाहीत. तसंच तिकडच्या धोब्यांचंही झालं. ते इतरत्र जायला तयार नव्हते. त्यांनी सरकारला विरोध करायचं ठरवलं.
1: सरकारलाच ही जागा हवी असल्यामुळं हा धोबीघाट आज ना उद्या इथून हळणार हे त्यांना समजत होतं. दुसरीकडे जावं लागणारच असेल तर शेवटचा उपाय म्हणून सरकारकडून किमान बोरी बंदरच्या जवळपासची जागा पदरात पाडून घ्यावी असं त्यांनी आपसात ठरवलं. म्युन्सिपाल्टी धोबीघाटाची पालक असल्यामुळं इथल्या धोबीघाटाचं विस्थापन आणि पुनर्वसन ही म्युन्सिपाल्टीची जबाबदारी होती. या स्थलांतराबाबत म्युन्सिपाल्टीच्या मेंबरांमध्ये अनेकदा चर्चा घडून आल्या. चर्चेतून काहीच निष्पन्न होत नव्हतं. नवीन जागा कुठं द्यावी हेच ठरत नव्हतं. शेवटी जागेचा मुद्दा नंतर विचारात घ्यावा असं ठरवून म्युन्सिपाल्टीनं 17 मार्च 1874 या दिवशी धोबीघाट हलवण्याचा ठराव मंजूर केला. धोबीघाट स्थलांतर सरकारी सही शिक्क्यानिशी मंजूर झालं. मात्र कुठं हा प्रश्न तसाच शिल्लक राहिला होता.

आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आणि आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झाली. अर्थात वेळोवेळी तुम्ही त्याबद्दलच्या प्रतिक्रिया नोंदवत असताच की ही मालिका तुम्हाला खूप आवडते. आता मात्र थांबण्याची वेळ झाली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. सोमवार आहे, कामाचा पहिला दिवस, तो तुमच्या मनासारखा जाओ आणि सगळाच दिवस एकंदरीत तुम्ही जसा प्लॅन केलाय तसा जाऊ ही शुभेच्छा देते सुरुवात आता शेवटी आपल्या समारोपाच्या वेळेला. आणि आता मात्र इथेच थांबते रश्मी आंबेकर.

0: OPEC Plus is expected to meet again in October to review market conditions and production levels. Ishani, Akashwani News.
1: Iran's top security official has announced that a new restricted zone will be declared outside the Strait of Hormuz in the coming days, and that any vessel entering the area without coordination with them will be placed on an Iranian sanctions list. Major General Mohsen Rezai, Secretary of the Supreme National Security Council, SNSC, said that the zone will begin from the U.S. Navy's blockade line and extend into parts of the Persian Gulf. Ships that move towards the strait from either side and enter this area will face sanctions, the Iranian state media reported. The royal procession of Lord Mahakaleshwar in Ujjain will be broadcast live on Akashvani today. Akashvani Ujjain will broadcast the procession continuously from 2 p.m. to 10 p.m. The broadcast will be available on all Akashvani stations in Madhya Pradesh. Devotees can also listen to the broadcast on FM 102.5 MHz and the news on AIR mobile app. The broadcast will cover the full route of the procession, important stops, religious rituals, and the devotion of the devotees. This special coverage has been nominated for the World Book of Records and the Limca Book of Records. In today's final royal procession, Lord Mahakal will appear in seven different forms for devotees. The flood situation in Bihar remains serious, with the Ganga and several other rivers flowing above the danger mark. However, there is some relief from the Son River. Discharge from the Indrapuri barrage has dropped sharply from 5.54 lakh cusecs on Wednesday to 1.96 lakh cusecs by Sunday afternoon. As the Son joins the Ganga near Patna, the reduced discharge has eased pressure at Digha and Gandhi Ghat. Flood waters are now slowly receding and the situation is expected to improve further. Relief and rescue operations continue in the affected areas, with NDRF and SDRF teams and government boats deployed for assistance. India Meteorological Department IMD has forecast heavy rainfall over Bihar, Madhya Pradesh, eastern Uttar Pradesh, Uttarakhand, West Bengal and parts of northeast India for today. Met Department predicted thunderstorms accompanied by lightning and gusty winds over Andhra Pradesh, Jharkhand, Odisha, Karnataka and Tamil Nadu today. In football, India qualified for the AFC Under-20 Asian Cup main tournament for the first time in 20 years after a 3-0 win over Bangladesh in the final qualifying match in Tashkent yesterday. In the final Group B qualifier, Danny Methei Leshram opened the scoring in the 25th minute before Vishal Yadav doubled India's lead with an acrobatic finish on the hour mark. Substitute Mohammad Arbash made it 3-0 in the 79th minute. The victory, India's second in the qualifiers, took them to 6 points from three matches. India then waited for the result of the Syria-Uzbekistan match. Uzbekistan's 3-0 win over Syria confirmed India's qualification as one of the seven best runners-up across the eight groups. India last featured in the AFC Under-20 Asian Cup in 2006. In badminton, Indian pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty clinched the men's doubles title at the China Masters in Shenzhen. The Indian duo defeated China's Hu Ziting and Run Xiang Wu 11-21, 21-13, 21-17 in the summit clash yesterday to secure India's first ever title at the China Masters. The victory marks the duo's second title of the season. They had earlier won the Singapore Open Super 750 and finished runners-up at the Thailand Open Super 500. Sattvik and Chirag booked their place in the final after defeating Malaysia's Nur Muhammad Azrin Ayub and Tan Wee Kyong 21-15, 18-21, 21-11 in the semifinals. In a bilingual live phone-in program, Public Speak, tonight at 9:30 p.m., we will bring an insightful discussion on Lok Adalat, quick, affordable and accessible justice. During the program, listeners can ask questions on the subject. To participate, simply dial the telephone numbers 011-2331-0481, 011-2371-7117 from 9:30 p.m. onwards tonight. And now, for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
2: Thank you, Abhishek. ISRO says it will not be privatized, nor its importance be diminished, reports The Pioneer. The Asian Age quoting Union Home Minister Amit Shah says drug-free India by 2029 roadmap is ready. The Tribune quotes Rashtriya Swayam Sevak Sangh RSS Chief Mohan Bhagwat as saying, love, not hatred, drives RSS work. 135 films, 40 countries, JNK hosts first international film festival from today, informs the Economic Times, adding, prominent Bollywood personalities expected to attend four-day event. Schools in Delhi to remain closed on Friday for BRICS summit, states the Times of India. And finally, the Statesman quoting Brazilian football legend and 2002 FIFA World Cup winning captain Cafu as saying, need to promote football alongside education from school level. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says India-France strategic partnership is special because it rests upon strong foundation of long-standing cultural and political connections. Delhi Chief Minister Rekha Gupta orders magisterial inquiry into Satyaniketan building collapse incident. FIR lodged against building owner. ISRO says space sector reforms aimed at creating larger, stronger and globally competitive Indian space ecosystem, and it should be seen as ecosystem expansion and capability multiplication rather than privatization. Union Home Minister Amit Shah to chair 20th meeting of the Western Zonal Council at Panaji in Goa today. OPEC Plus countries decide to keep oil production target for October unchanged. And in football, India qualify for the AFC Under-20 Asian Cup after 20 years following 3-0 victory over Bangladesh. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक होणार आहे. पश्चिम क्षेत्रीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातचे मुख्यमंत्री तसंच प्रत्येक राज्यातील 2 वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिसांना आज प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वोच्च सन्मानामुळे गोवा पोलिसांच्या समर्पित सेवा, शिस्त आणि निष्ठा यांची दखल घेतली जाईल. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि मायभारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असंही शहा यांनी नमूद केलं. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराचं उद्घाटन काल झालं. त्यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या गतीनं आणि ऊर्जेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इस्कॉनच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील आध्यात्मिक सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचं खासगीकरण करण्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचं खासगीकरण होणार नाही, तसंच इस्रोचं महत्वही कमी होणार नाही, असं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. उद्योगांनी तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. याच उद्देशानं अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येत आहे. एक सक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक भारतीय अंतराळ परिसंस्था उभारणं हे इस्रोचं लक्ष असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव काल संयुक्त अरब अमिरातीच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दुबईत ते वार्षिक गुंतवणूक बैठकीत सहभाग घेऊन गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वृद्धिंगत करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा आहे. स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. चंदीगड इथं राज्य जैवविविधता मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद यांच्या 16 बैठकीत ते काल बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जनजैवविविधता नोंदवह्या नियोजनाचं प्रभावी साधन म्हणून विकसित झाल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकासात त्या योगदान देऊ शकतील, असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील खुजदार जिल्ह्यातील झेहरी तहसील भागात सुरू असलेल्या दीर्घकालीन संचारबंदीची तीव्रता वाढवण्यात आल्याचं वृत्त आहे. या कारवाईदरम्यान लोकांना बळजबरीनं ताब्यात घेणं आणि हवाई हल्ले करणं यांसारखे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार पाकिस्तानी दलांनी सुन्नी भागातील सुमारे 25 रहिवाशांना ताब्यात घेतलं असून या भागात पाकिस्तानी दलांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोमधील तेमास्कल लसिंगो शहरात काल रात्री एका उत्सवादरम्यान एका चर्चजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक भिंत कोसळली असून किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 64 जण जखमी झाले आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमले असताना हा स्फोट झाला. इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा आज पहाटे उद्रेक झाला. यामुळे जकार्ताच्या सोएकार्नो हंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. ज्वालामुखीची राख पश्चिम इंडोनेशियाच्या काही भागात पसरल्यानं इतर देशांतर्गत विमानतळाच्या कामकाजावरही परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या 2 प्रवाशांकडून 484 चांदीची नाणी आणि 1 सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं. त्यापैकी 134 नाण्यांना पुरातत्वीय महत्व आहे. 2 सप्टेंबरला विमानतळावर सीमाशुल्क खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर 20 किलोहून अधिक वजनाची ही नाणी जप्त केली. दिल्लीत काल दुपारी सत्यनिकेतन परिसरात एक 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी पातळीवरील चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारत मालकाविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम सुरू असून आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस कार्यरत आहेत. ही इमारत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर राहण्यासाठी वापरली जात होती आणि घटनेच्या वेळी तळघरात दुरुस्तीचं काम सुरू होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाचं श्री व्यंकटेश्वर महाविद्यालय तसंच आर्यभट्ट महाविद्यालयाचं कामकाज आज बंद राहणार आहे. घटनेतील बाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी

आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंजेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात या स्पर्धेतील उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना कालिम्पोंग जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. देशात आज उत्तरेकडील बहुतांश राज्यात तसंच पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या

0: उभी तलावावर आणण्यात आलं.
1: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

0: बोरीबंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय.
4: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
5: अपनी पसंद की कोई भी कार ले, कॉस्मोस कार लोन है ना.
6: कार लोन पर 3 करोड़ रुपए तक उपलब्ध, ब्याज दर 8% और अवधि 7 साल तक, शर्तें लागू.
5: सुहाना होगा सफर कॉस्मोस कार लोन के साथ.
6: आज ही नजदीकी ब्रांच में संपर्क करें. कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, जीवन करे समृद्ध.

0: बोरीबंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन: सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026, पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
5: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे येत्या बुधवारी वाराणसी इथं राष्ट्रीय पोषण माह 2026 या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेचं यंदाचं हे 9वं वर्ष असून यावर्षी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे अभियान राबवलं जाणार आहे. ही मोहीम आमची अंगणवाडी आमची जबाबदारी या संकल्पनेवर आधारित असून यात परस्पर पूरक अशा आहारविषयक विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व तसंच बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण आदी बाबींचा समावेश असेल. भारत आणि फ्रान्स यांच्यातले संबंध मागील काही वर्षात नव्या उंचीवर पोहोचले असून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत दोन्ही देश विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी उभारत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पॅरिसमधल्या स्वामी नारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. भारत फ्रान्स सहकार्याच्या विविध पैलूंवर भाष्य करताना त्यांनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, अंतराळ आणि हवामान बदल अशा विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या वेगानं आणि ऊर्जेनं पुढे जात असल्याचं सांगितलं. मेड इन इंडिया, बिल्ट इन फ्रान्स असलेलं हे मंदिर भारताची प्राचीन प्रतिभा आणि फ्रान्समधल्या आधुनिक अभियांत्रिकी यांचा संगम असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत आणि फ्रान्समधली मैत्री आणि सहकार्याचं प्रतीक म्हणून हे मंदिर शतकानुशतक उभं राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि दिल्ली अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. ढिगारा हटवण्यासोबतच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या नक्षलवाद विरोधी अभियानाला मोठं यश मिळालं आहे. सीआरपीएफच्या 199व्या तुकडीनं मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बिजापूरच्या पीडिया तसंच कुप्पागुडा क्षेत्रातल्या दाट जंगलात शोध मोहीम राबवली. या जंगलांमध्ये लपवण्यात आलेल्या 14 नक्षली छावण्यांमधून मोठ्या प्रमाणात हत्यार

जप्त करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बोरगाव काळे, मांजरापट्टा, मुरुड सर्कल आणि पश्चिम लातूर परिसरातले मराठा बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान रेणापूर तालुक्यातल्या कोरेगाव इथं एका तरुणानं टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा तरुण मागील 2 ते 3 तासांपासून टॉवरवर बसून आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. धाराशिव जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या तुळजापूर इथल्या इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या हस्ते झालं. विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज करताना आपली जबाबदारी आणि प्रामाणिकपणा जपत कर्तव्य पार पाडावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत धाराशिव इथं ग्रामीण महिला स्वयं सहायता गटांनी उत्पादित केलेल्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष विक्री महोत्सव आजपासून सुरू झाला. 24 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट देऊन महिला स्वयं सहायता गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. जालना इथे येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं 2 दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जेईएस महाविद्यालयात होणाऱ्या या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे. जालना आणि परिसरातल्या रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर यांनी केलं आहे. भारतीय युवा फुटबॉल संघानं उत्कृष्ट कामगिरी करत 20 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पात्रता फेरीच्या अखेरच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तब्बल 20 वर्षांनंतर भारत प्रथमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सद्यस्थितीत अत्यल्प म्हणजे केवळ 12% पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर या धरणातून शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून 22 पाणीपुरवठा योजनाही बंद होण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: 1:30 से 1:40 तक आप सुनेंगे न्यूज स्टूडियो से राष्ट्रीय मराठी समाचार। आप सुन रहे हैं 107.1 मेगाहर्ट्ज पर FM रेनबो।
1: मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू। दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7। बचाव कार्य अद्याप सुरूच। महाराष्ट्रात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील। त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे। गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे। केंद्रीय मंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत। महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे। यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे। अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे। याशिवाय यंदा पोषण माहची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल। आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे। देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले। सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली। वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। अटॉर्नी जनरल आल व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले। नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत। दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत। आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला। काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे।
2: इससे बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा। विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा।
1: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला। जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं। दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे। या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते। राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली। या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे। लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली। नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुआ जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला। बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव

कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्पांमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल 97 डॉलर्सच्या वर गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल 92 डॉलर्सच्या वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरिना सबालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी ड्युरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100° अर्थातच आपल्या 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आणि आज तुमच्यासोबत आहे चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। तर मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात तर आपण एका छानशा गाण्यानं करणारच आहोत। त्याआधी आपण ऐकणार आहोत एक महत्त्वाचा संदेश आणि आजचा विषय की नाही खूप खास आहे। अर्थात एका आठवड्यावरती बाप्पाचं आगमन ठेपलेलं आहे, त्यानंतर नवरात्र उत्सव, त्यानंतर दिवाळी। हा पण कुठेतरी थोडंसं प्रदूषण कमी व्हावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं, नाही का? मग यासाठी आपण काय बरं करू शकतो, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये।
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
3: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो। तर मंडळी, पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा अगदी हिवाळा सुद्धा, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की छान कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं किंवा अशा ठिकाणी फिरायला जावं जिथे फारसं कोणाचं डिस्टर्बन्स नसेल, नाही का? किंवा मग असं वाटतं की एखादा डोंगर दऱ्या असतील, समोर छान एखादा समुद्र असेल, अर्थात प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते। पण तिकडे गेल्यावर आपल्याला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, ओळखा पाहू कोणती, अर्थात तिथे

0: अरे मोकळी हवा, सकाळी ते ऐकू येणारे ती चिमण्यांचा तो चिवचिवाट किंवा तो पक्ष्यांचा किलबिलाट किती मस्त वाटतं. आणि अगदी हलक्या दबक्या पावलांनी ते सूर्यकिरण आत येतात आपण जिथे कुठे असतो तिथे, आणि मग छान भटकंती करत असताना आपल्याला इतका मोकळा श्वास घेता येतो ना की अगदी मन प्रसन्न होतं आपलं अशा ठिकाणी गेल्यावरती. मग सर्दी खोकला ताप किंवा इतरही काही असेल ना तर ते कुठल्या कुठे लांब पळून जातं. म्हणजे बघा, हवा जर स्वच्छ असेल मोकळी असेल तर आपसुकच आपली तब्येत चांगली राहायला मदत होते. मग मंडळी मला सांगा, जर ही अशी प्रदूषण विरहित हवा किंवा हवेची गुणवत्ता चांगली ठेवायची असेल तर आपल्यापैकी प्रत्येकानं काही ना काहीतरी छोटासा तरी उपाय करायला हवा, नाही का? किंवा सुचव तरी नक्कीच शकतो आपण. तेव्हा मंडळी चला, आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की काय केल्यानं या हवेचं प्रदूषण थोडं कमी होईल किंवा या हवेची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी खूप मदत होईल. अर्थात आजचा दिवससुद्धा तसा आहे. आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज. अर्थात हवेची गुणवत्ता चांगली राहावी, छान ते निळं निळं आकाश आपल्याला पाहता यावं यासाठी आजचा दिवस खास राखून ठेवलेला आहे. आणि तुम्ही मला लवकरात लवकर व्हॉट्सअप आणि फोनच्या माध्यमातून सांगू शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6611. चला तर मग छानसं आपण गाणं ऐकणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया एक महत्त्वाचा संदेश.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुमचा दिवस स्वरमय करण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो।
1: तर मंडळी, मी तुम्हाला विचारलं होतं की जर आपल्याला आपल्याच हवेची काळजी घ्यायची असेल, प्रदूषण कमी व्हावं असं वाटत असेल, तर मग काय बरं करायला हवं। शुभांगी कारेकर यांनी कळवलेलं आहे की कमीत कमी गाड्यांचा वापर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि अर्थात निरभ्र आकाशासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील राहायला हवं असं आपल्याला कळवत आहेत मंगेश म्हात्रे। तर प्रल्हाद गुल्हे कळवत आहेत की धूर काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आधी काही नियोजन करता येणं आवश्यक आहे। कडुनिंबाचं झाड लावा आणि शक्यतो ज्याने प्रदूषण होईल अशा रंगांचा वापर टाळा, असं आपल्याला राजेंद्र परमार यांनी कळवलेलं आहे। आरती गावकर ऐरवले इथून कळवत आहेत की सिग्नलला गाडी थांबल्यावर आपलं इंजिनसुद्धा बंद करायला हवं। अशोक पाटील यांनी वरळी इथून त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। स्वाती पित्रे अलिबाग इथून म्हणत आहेत की विसर्जनाच्या वेळी जे फटाके लावले जातात किंवा DJ किंवा इतर वेळेलासुद्धा गरज नसताना त्याचा वापर केला जाऊ नये। प्रमोद राऊत यांनी धाराशिव इथून कळवलेला आहे त्यांचा अभिप्राय। रजनीकांत पाटील आपल्याला कळवत आहेत, त्यांनी त्यांचा अभिप्राय सांगितलेला आहे। प्रणव शिंदे, श्रेया राऊत, योगेश पाटील, महेश राऊत यांचं असं म्हणणं आहे की झाडं लावल्यानं ते कमी होतं। चंद्रशेखर मुळेकर, संध्या गावकर, गौतम भिंगारडे, आनंद मोकाशी, अरुण गावकर, विठ्ठल मसलेकर ह्या सगळ्यांनी त्यांचे अभिप्राय इथे कळवलेले आहेत। मुळात आपण आपल्या हवेची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी काय काय करू शकतो हा विचार प्रत्येकानं करायला हवा। 2019 संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये खरं तर हा ठराव मंजूर करण्यात आला आणि मग त्यानंतर आजचा दिवस हा क्लीन एअर अँड ब्ल्यू स्काईज म्हणून हा साजरा केला जाऊ लागला। अर्थात त्याचं उद्दिष्टसुद्धा तसंच होतं की स्वच्छ हवा, त्यासाठी प्रत्येकानं एक एक पाऊल पुढे घेणं। CCAC आणि UNEP या दोघांच्या पुढाकारानं हे केलं जाऊ लागलं। दरवर्षी यासाठी खास कार्यक्रमसुद्धा घेतले जातात।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
2: कार्यक्रम सुरू आहे. चला दोस्त हो बोलू काही आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका. तर जर ही हवा स्वच्छ नसेल किंवा प्रदूषण असेल तर अर्थात आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि खरं तर ह्याचा त्रास अनेकांना होतोय हे आपण बघतच आहोत. त्याच्यामुळे हृदयविकार आहे किंवा मग फुफ्फुसांचे काही आजार आहेत, कर्करोग आहे किंवा मग श्वसन संस्थेचे काही संसर्गामुळे होणारे आजार आहेत. अशा अनेक आजारांना खरं तर एक आपण म्हणतो की आपण आमंत्रणच दिल्यासारखं होतं. त्यामुळे ही जी हवा आहे ती स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. मिलिंद टिपणीस म्हणतात की स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा असावी असं वाटत असेल तर जो उघड्यावर कचरा असतो तो ठेवता कामा नये. परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसंच प्रकाश कुलकर्णी यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं, झाडं लावणं असं आपल्याला भबन ढगे यांनी परभणी इथून कळवलं.

0: टोळे संचालक राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई आणि त्यांच्याकडून आज आपण सियाग बद्दल बरंच काही जाणून घेणार आहोत. तेव्हा मंडळी कुठे जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. ठीक 3:10 तुम्ही ऐकू शकाल सप्तरंगी साथ हा कार्यक्रम. आणि आता मात्र एक काहीशी आपण विश्रांती घेणार आहोत, बातम्याही तितक्याच महत्वाच्या आहेत, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली yours. नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमणदीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करतील. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण माहाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातली विविधता आणि मुबलक प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत
दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल, तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. आज सकाळी गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातल्या इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अरिना सबालेंकाने महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उद्या झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याबरोबर होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कारासने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्टन बरोबर पडेल. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारा तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे, विठ्ठल टाळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिलाय, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कमी पर्जन्यमान, अनियमित मान्सून तसंच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याचप्रमाणे आज आपल्या सोबत आहेत सियाकच्या डॉक्टर भावना पाटोळे, आणि त्यांच्याकडनं आज आपण बरंच काही जाणून घेणार आहोत UPSC परीक्षेविषयी।

नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध

0: नमस्कार मंडळी. आयुष्यात यशस्वी वाटचाल करायची असेल तर ध्येय निश्चित करता यायला हवं, म्हणजे मार्ग निवडणं सोपं जातं. पण प्रवास इथेच थांबत नाही, किंबहुना सोपा सुद्धा होत नाही. ध्येय गाठताना अनेकदा स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं, मग त्यात उत्तम मार्गदर्शन लाभलं तर सारं काही सोपं होऊन जातं. पण या अभ्यासात संयम, नैतिकता, सातत्य आणि शिस्त असे गुण जोपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर परीक्षा म्हणजे एक छोटासा संघर्ष असतो. तो अभ्यास करून केला तर उमेद वाढते, आणि हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्फिडन्स ऑन हाय लेवल. पण मग ते कसं शक्य आहे? मार्गदर्शक त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणि आज आपल्याला हेच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे सियाकच्या संचालक डॉक्टर भावना पाटोळे यांना. नमस्कार मॅडम, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी
1: राजधानी मुंबईत सियाकची झालेली स्थापना हा केवळ ऐतिहासिक टप्पा ठरला नाही तर तिने नागरी सेवा परीक्षेच्या तयारीला कलाटणी दिली असं आपण म्हणूयात.
0: नक्कीच. आणि मी डॉक्टर भावना पाटोळे मॅडमची अगदी थोडक्यात ओळख करून देते. त्या संचालक आहेत राज्य शासकीय प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, तसंच त्या लेखिका आहेत, संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांना आत्तापर्यंत 7 राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. आणि मंडळी, महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत हे त्या अगदी दरवेळेला खूप प्रयत्नपूर्वकपणे पाहत असतात. पहिला प्रश्न जो आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला विचारते आहे, सुवर्ण महोत्सवी वर्षाची जोरदार जी तयारी सुरू आहे ती कशी काय सुरू आहे, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल.
1: अगदी बरोबर. जेव्हा आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतोय तर हा केवळ उत्सवात्मक कार्यक्रम नव्हे, विद्यार्थी केंद्रित सेवाव्रती संस्था अशी सियाक आहे. मला हे सांगायला आवडेल की आपण 49वा वर्धापन दिन जेव्हा साजरा केला त्यापासूनच आपली तयारी सुरू झाली. याचवेळी आपण योग हा कर्मसु कौशल्यम हा आपला लोगो जो आहे, तर इंस्टाग्राम हँडल जे आहे ते त्यावेळेस लॉन्च केलं होतं. अधिकारी वर्गांचं मनोगत जे आहे ते आपण त्यावेळी त्यांचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता. जेव्हा आपण या 2026 कडे वळतो तेव्हा विविध कार्यक्रम झालेले आहेत. यामध्ये मला उल्लेख करायला आवडेल की आपण महाराष्ट्र टाइम्स बरोबर कार्यशाळा केली, त्यांच्याबरोबर लेख लिहिले, आणि मला जेव्हा आपण हे वर्ष सुरू केलं तेव्हाच एक विजन समोर होतं की सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे 50 विद्यार्थी आपल्या या वर्षी यशस्वी व्हावेत. आणि झालं असं की 25 जो आपला रिझल्ट आला त्यावेळेस आपले ज्या मुलाखत सत्र आपण घेतलं होतं CEC UPSC करता 22 विद्यार्थी, आणि याचप्रमाणे आपण वनसेवे भारतीय वनसेवेचीही अभिरुख मुलाखती घेतल्या होत्या, त्याचे 19 विद्यार्थी. म्हणजे या पद्धतीने आपण उत्तम यश, म्हणजे जवळपास 40 आपण हे विद्यार्थी सर्व मिळून असं म्हणता येईल आजी माझी विद्यार्थी म्हणून की जे यशस्वी होऊ शकलेले आहे, आणि हाच धागा बरोबर घेऊन आपण 2026 कडे बघत आहोत. असं मला म्हणायला आवडेल की जेव्हा आत्ता 2026 मध्ये नवीन वर्षाची नवीन बॅच येत आहे त्या नवीन विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण देताना आपण यांना विपश्यनाचा जो आहे तो कार्यक्रम हो घातलेला आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे मेंटोरिंग करणार आहोत, आणि या वर्षाचं वैशिष्ट्य असं की आपले 11 विद्यार्थी म्हणजे 110 विद्यार्थ्यांना आपण इथे प्रशिक्षण देतो, तर आपले जे माजी अधिकारी आहेत त्यांचे विद्यार्थी अधिकारी आहेत त्यांना एक एक मेंटॉर, म्हणजे 11 विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर, अशी मेंटोरिंग आपण सुरू करतोय. म्हणजेच सुवर्ण महोत्सव जो असतो तो भूतकाळाच्या उज्ज्वल कालखंडाच्या प्रकाशझोतामध्ये वर्तमान सक्रिय करत भविष्याचं नियोजन करणं असो, त्यामुळे याच करता विविध कार्यक्रम जे आमचे प्रशासक आहेत विद्यार्थी ते उत्तम लेखक आहे आणि त्यांच्या ग्रंथ जे आहे त्याचं ग्रंथ प्रदर्शन, आपली अभ्यासिका, खुली अभ्यासिका आपल्या सियाकमध्ये आहे तिचं देखील आपण ओपनिंग करतोय, आणि एक भव्य कार्यक्रम लवकरच होईल आणि ज्याच्यामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन होईल, त्यामुळे अशा अनेक अर्थाने आपले कार्यक्रम आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत.
0: अरे वा, खूपच छान.

0: आणि ही अशी जोरदार तुमची तयारी सुरू आहे आणि मस्त मस्त असे कार्यक्रम तुम्ही आत्ता आम्हा सगळ्यांना सांगितलेत. सगळ्यांना पुढची सुद्धा उत्सुकता नक्कीच लागलेली असेल. पण ही संस्था इथपर्यंत पोहोचणं, 50 वर्षापर्यंतची जी सुवर्ण महोत्सवी वाटचाल आहे ती काय एवढी सोपी नाही. या संस्थेची पूर्वतयारी नेमकी कशी झाली आणि आत्तापर्यंतचा प्रवास, हे सगळं आम्हाला आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल आपण आता त्याबद्दल?
1: आपण 50 वर्ष आपण मागे गेलो तर महाराष्ट्रामध्ये 1900 शेवटचा जो टप्पा आहे, मला असं वाटतं की 75-76 तो कालखंड आहे. या काळामध्ये चर्चा सुरू होत्या. मुळामध्ये आपले UPSC द्वारे ज्या परीक्षा घेतल्या त्यामध्ये IAS IPS IFS आणि तत्सम सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्राचा टक्का हा नगण्य होता असं म्हणता येईल. आणि या काळामध्ये याकरता महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत होते. म्हणूनच त्याकरता विद्यापीठ असतील किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेकरताची विद्यार्थ्यांची तयारी करण्यात येत होती. पण तसा हवा तसा प्रतिसाद त्याला यश तसं मिळत नव्हतं. याकरता परिपूर्ण स्वरूपाची प्रशिक्षण देणारी अशी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था, समर्पित प्रशिक्षण संस्था म्हणून सियाची स्थापना झाली असं म्हणूयात. कारण काही उद्दिष्ट यामागे होती. 26 ऑक्टोबर 1976 या संस्थेची मुंबईमध्ये स्थापना झाली. आणि जेव्हा ही स्थापना झाली तेव्हा काही वैशिष्ट्य होती. त्यामध्ये ग्रामीण भागातील विशेषतः मागासवर्गीय घटकातील पदवीधरांना स्पर्धा परीक्षाकरता प्रोत्साहन देणं, इच्छुक उमेदवारांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन, प्रशिक्षण यासारखी सोयी उपलब्ध करून देणं, त्यांची क्षमता विकसित करणं. त्यामुळे या पद्धतीने विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम येथे होऊ घातला. आणि या पद्धतीने सरकारने एक महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम तेव्हा सुरू केला होता. आणि खरंच मराठी पाऊलं पडते पुढे. आज जेव्हा UPSC चे 100 वर्ष झालेले आहे आणि त्यातला 50 वर्ष सियाकचे झालेले आहे, त्यामध्ये सियाकची जर आपण यश बघितलं ज्याच्यामध्ये जिथे 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि 1000 पेक्षा अधिक अधिकारी काश्मीरी कन्याकुमारी असे विविध क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे शासकीय सेवेमध्ये सर्व पातळीवर आपल्याला अधिकारी दिसतील. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असा इतिहास सियाकने निर्माण केलेला आहे, हे मला सांगायला आवडेल.
0: अगदी खरं, तुम्ही खूप छान सांगताय आता आणि एक गोष्ट ऐकून अक्षरशः अंगावरती शहारे येत आहेत. आणि ह्याचं एक आपण म्हणूया की काहीतरी खासियत असते प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी, तसंच सियाकची प्रशिक्षण पद्धत सुद्धा तितकीच खास आहे. काय वेगळेपण आहे आणि काय वैशिष्ट्य आहे?
1: होय, कारण सियाकमध्ये आम्हाला सर्वप्रथम सांगायला हवं, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत ही 3 टप्पे UPSC चे असतात. आणि या सर्व चा परस्पर संबंध लक्षात घेऊन आपल्याकडे मूळतः प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे गेले 50 वर्ष सुरुवातीपासून पूर्वपरीक्षापासून मुलाखतीपर्यंत इथे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, जे अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. जेव्हा आपण प्रशिक्षण देतो विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सखोल विश्लेषण करणं, विषयनिहाय मार्गदर्शन करणं, त्यांच्या सराव परीक्षा घेणं, पूर्वीचे जे त्यांचे जुने प्रश्नपत्रिका आहे त्यांचं विश्लेषण करणं, या पद्धतीचं इथे जे आहे अभ्यासक्रम चालू असतो. यामध्ये याचा फायदा असा ना की ज्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खाजगी कोणतं कोचिंग घेता येत नाही, या विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे आधार मिळतो, समान संधी याच्यामुळे मिळते. आणि मुळात स्पर्धा परीक्षा जर बघितली तर ही केवळ ज्ञानाची नव्हे, तुमचा नेतृत्वाचा विकास, तुमचा सर्वांगीण विकास हाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे होणाऱ्या गटचर्चा असतील, वादविवाद स्पर्धा असतील, भाषण असेल, चर्चा आणि संवाद असेल, या सगळ्यातून शेवटी मुलांचं जे प्रशासकीय सेवेकरता जो व्यक्तिमत्व विकास आहे ते तो त्यांचा दृष्टिकोन आहे तो विकसित होण्यात मला असं वाटतं मदत होती. आणि जर आपण लक्षात घेतलं की आपण प्रशिक्षण पद्धती जर बघितली तर आपल्या CET मार्फत आपण इथे विद्यार्थ्यांना प्रवेश देतो, तो होता जवळ 11 महिन्याचा हा कालखंड त्यांचा आहे. त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जातं. विद्यार्थ्यांना GS आणि CSAT करता वर्षभर आपण प्रत्येक आठवड्याला त्यांना तशा टेस्ट देतो. सराव परीक्षा दिल्या जातात. आपण क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम घेतो, त्याचा मी मुख्य आणि मुलाखतीला पुन्हा उल्लेख करेलच. त्याचा विशेष म्हणजे निवासी प्रशिक्षण हे असतं, निःशुल्क असतं. आमची आपली अभ्यासिका असते 24 तास आणि सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचा घटक म्हणजे वातावरण आहे. विद्यार्थ्यांशी संचालक म्हणून आमचा नेहमी संवाद माझा होत असतो आणि

0: जे सुविधा आणि जे शिस्तबद्ध वातावरण आहे, मला असं वाटतं हा अत्यंत महत्वाचा घटक सियाकमध्ये आहे जो विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाचा ठरतो.
1: तुम्ही सगळेच जण सियाकचे प्रत्येक क्षणी किंवा प्रत्येक पावला पावलावरती हे विद्यार्थ्यांना यश कसं मिळेल ह्याचा विचार करत असता आणि ही परंपरा कायम राहावी सुवर्ण यशाची यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत त्याबद्दलही आम्हाला आता जाणून घ्यायला आवडेल.
0: होय, आपल्या लक्षात येईल की सियाकची एक स्वतःची परंपरा आहे. जेव्हा आपण सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वळतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे विद्यार्थ्यांना जडणघडण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या शासनाने केलेले हे उपक्रम आहे आणि हे सगळं करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा सुरुवातीपासून म्हणजे ह्या संस्थेने एक दीपस्तंभ सेवाव्रती पद्धतीची संस्था आहे, अधिकारी घडवण्याची प्रक्रिया आहे. हे सर्व होत असताना तुम्हाला काळाच्या बदलाकडे देखील लक्ष पुरावं लागतं. UPSC मध्ये होणारे बदल देखील लक्षात घ्यावे लागतात. आजचा जर तुम्ही कालखंड बघाल तर माहितीचा स्रोत हा विद्यार्थ्यांकडे आहे, त्यामुळे याच्यामध्ये माहितीचं व्यवस्थापन करण्याकडे विद्यार्थ्यांच्या सियाकचा कल आहे. मुळामध्ये विद्यार्थी जे आहे, प्रशासन, विद्यार्थी, त्यांना धडे देणारे अभ्यागत, माजी विद्यार्थी यांना योग्य पद्धतीने जोडण्याची सियाकची भूमिका आहे. नियमित उत्तर लेखन करणं, सातत्याने त्यांचे विद्यार्थी संवाद प्रक्रिया म्हणजे त्यांच्यातला संवाद, अधिकाऱ्यांशी संवाद, मुंबईमध्ये जे अधिकारी असतात ते जरूर सियाकमध्ये येतात, माजी विद्यार्थी त्यांचा एक स्वतःचा काउन्सिलिंग सेशन असतं, त्यामुळे या सगळे ऑनलाईन ऑफलाईन जो आहे त्या दोन्ही पद्धतीने होणारं मार्गदर्शन, या पद्धतीने मला असं वाटतं की ही यशाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आपण जे नवीन नवीन बदल होत आहेत, यावर्षीची जर तुम्ही बघाल UPSC तर आपल्याला 26 मध्ये देखील आपली जी नवीन तुकडी येणार आहे त्यांनाही त्याच पद्धतीने नियोजनबद्ध आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि हीच आमची भूमिका आहे की यशाची परंपरा आपण पुढे ठेवूयात.
1: नक्कीच नक्कीच. आणि अजूनही बरंच काही जाणून घ्यायचं आहे पण आता वेळ झाली एक छानचं गाणं ऐकण्याचे. गाणं ऐकूया आणि मग त्यानंतर आपल्या गप्पा ज्या आहेत त्या अशाच सुरू राहतील. मंडळी तुम्ही ऐकता 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
0: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
2: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ, आणि आज आपल्यासोबत आहेत सियाकच्या संचालिका डॉक्टर भावना पाटोळे. आणि आज आपण त्यांच्याबद्दल या सुवर्ण महोत्सवी वाटचालीविषयी सुद्धा जाणून घेत आहोत. तसंच UPSC मध्ये विद्यार्थ्यांनी ती परीक्षा देताना काय काय काळजी घ्यायला हवी किंवा त्या विद्यार्थ्यांची कशी तयारी केली जाते याबद्दलही आपण जाणून घेत आहोत. मुळात स्पर्धा परीक्षांच्या वेळेस मानसिकता जपणं खूप गरजेचं असतं. त्या विद्यार्थ्यांची कशी असते आणि ती कशी जपावी, आणि यावेळेला दडपण सुद्धा येतं, तर त्या दडपणाचा बाऊ न करता आपण आपल्याला आणि समाजाला याचा फायदा होणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण काय सांगाल सगळ्यांना?
3: खरंच अगदी महत्वाचा मुद्दा वाटतो मला. स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा आहे. जेव्हा हे परीक्षा विद्यार्थी देतो, आम्ही परीक्षा प्रशिक्षण मुलांना देतो, त्यातून काही अधिकारी म्हणून प्रशासनात येतात, पण याच प्रशिक्षणाचा काही लोक भाग होतात आणि इतर सेवांमध्ये येतात, तेव्हा दोन्ही पद्धतीचे विद्यार्थी हे देशाकरता समाजाकरता महत्वाचे ठरतात. होतं हे लक्षात मुळात घ्यायला आपण हवं की स्पर्धा परीक्षा ही केवळ ज्ञानाची परीक्षा नव्हे, त्याच्यामध्ये तुमचा संयम, सातत्य, आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य यांची देखील ही परीक्षा आहे. मानसिक दडपण येणं या परीक्षेमध्ये हे अगदी स्वाभाविक असतं, पण हे दडपण तुम्ही टाळण्यापेक्षा ते योग्यपणे हाताळणं हे तितकंच महत्वाचं आहे. मग याकरता सर्वप्रथम तुमचं ध्येय स्पष्ट असायला हवं, तुम्हाला कशाकरता आपण हे करतो याची जाणीव तुम्हाला असायला हवी. मग जेव्हा तुम्ही ध्येय तुमचं पुढे तुमच्या समोर आहे, तेव्हा जे उद्दिष्ट आहे त्याचं तुम्ही छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन मला असं वाटतं करायला हवं. याकरताची तयारी करताना तुमचा नियमित सराव हवा, चाचण्या हव्यात त्याकरता द्यायला हव्यात. तुमच्यासाठी मेंटॉर योग्य मार्गदर्शक असणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य मार्गाने याकडे वळाल. संवाद साधणं, सहकाऱ्यांशी साधणं, तुमच्या कुटुंबाशी साधणं, आत्मविश्वास तुमचा ठेवणं आणि तुलना टाळावी, मला हे महत्वाचं वाटतं. मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगते, तुम्ही जेव्हा तयारी करता तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या टप्प्यावर असतो, त्यामुळे तुम्ही तुलना दुसऱ्याशी करू नये, तुलना ही आपली स्वतःशी स्वतः असावी. नियोजन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. तुमचा जो अभ्यास आहे त्याचबरोबर विश्रांती आहे, त्याचं देखील तुम्ही नियोजन करा. व्यायाम असेल, ध्यान असेल, तुमचा उत्तम छंद असेल, कौटुंबिक संवाद, मला असं वाटतं यातून तुमची जी मानसिक ऊर्जा आहे ती टिकून

0: जाते. आता सोशल मीडिया आलाच तर त्याचा पण तुम्ही मर्यादित वापर करायला हवा. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला तीनही पूर्व मुख्य मुलाखत या तीनही टप्प्यातून जावं लागतं. तेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा विद्यार्थ्यांनी त्या अपयशाकडे शिकण्याची संधी असं बघायला हवं.
1: नक्कीच नक्कीच. आणि प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही सगळ्यांना मदत करत आहात, विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन मिळते. या वाटचालीमध्ये सुद्धा अनेकांचे हातभार लागले असतील, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: होय, जवळ सुवर्ण महोत्सवी वर्षाचा जो हा कालखंड आहे, गेले 50 वर्षाची वर्ष आहे सियाकची, हे डोळ्यासमोर उभे राहतात. जेव्हा कोणतीही संस्था ही मुळामध्ये केवळ एका व्यक्तीच्या योगदानातून नव्हे तर त्याला अनेकांचे हातभार लागलेले असतात. महाराष्ट्र शासनाने 50 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला होता, त्यावेळी केलेलं नियोजन, प्रशासकीय अधिकारी या काळामध्ये ज्यांनी धोरण आखलेलं आहे, जो कारभार सांभाळलेले असे सर्व संचालक, आपल्या विद्यार्थ्यांना तयार करणारे विषय तज्ज्ञ, अभ्यागत, माजी विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी, या सगळ्यांच्या आणि आमचं सियाकचं जे सर्व स्टाफ असेल या सगळ्यांचे मला असं वाटतं प्रयत्नातून ही संस्था उभी राहिलेली आहे. आणि मला हे इथे उल्लेख करायला हवा की जेव्हा आपले विद्यार्थी एवढं यश विद्यार्थ्यांना मिळालंय, एका वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी यश मिळालं, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणारी दिग्गज मंडळी इथे होती. तुम्ही बघाल तर डॉक्टर उषा मेहता, डॉक्टर अलदस्तूर, डॉक्टर जसवाला, प्राध्यापक यास्मिन शेख ज्यांनी नुकतंच 100 वर्षानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला, प्राध्यापक रमेश तेंडुलकर, प्राध्यापक विजय राजाध्यक्ष, प्राध्यापक कामत, प्राध्यापक शहा, प्राध्यापक प्रभा गणोलकर मॅडम, प्राध्यापक डहाके सर, असे अनेक श्रम घेणारे, सहाय्य करणारे दिग्गज मला असं वाटतं आपली इथे प्राध्यापक मंडळी होती. आणि मला इथे आठवतं की शरद काळे सर असतील, सतीश साहणी सर असतील, मुलाखत प्रशिक्षण उषा मेहता, हे सर्वजण द्यायचे त्या काळामध्ये. त्यामुळे हा जो विद्यार्थी स्वतः त्यांच्या ज्या आठवणी आहेत तेव्हा आम्हाला कसं शिकवलं गेलं आणि या मंडळीने आम्हाला कसं तयार केलं याचा त्यांच्या आठवणीमध्ये नेहमीच उल्लेख येतो. त्याचवेळी आपले जे संचालक आहे, जसं मी सांगेल की श्रीयुत महिषी सर जे आहे, डॉक्टर महिषी हे पहिले संचालक आहे ज्यांच्या कार्यभार स्वीकारला आणि या संस्थेचा श्री गणेशा नोंदवला सुरू झाला. पुढे इतर जे संचालक आहे, काशिकर सर असतील, कुंदा लोकरे मॅडम असतील, मिश्रा सर असतील, प्रभा गणोलकर, त्याच्या मिश्रा सर, त्यांचा बराच मोठा कालखंड होता, मनोज भिडे सर, तर हे असे अनेक संचालक हे जे आहे त्यांनी आपल्या टप्प्यावर योग्य पद्धतीने जे आहे ती संस्था हाताळली आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे. मला हे उल्लेख करायला हवा, ज्या पद्धतीने आपल्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये जे आपलं लोकेशन आहे, जिओग्राफिकल लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे, आणि आजूबाजूला जे महाविद्यालय आहे, एल्फिन्स्टन महाविद्यालय असेल, सिडनी महाविद्यालय असेल, SNDT विद्यापीठ असेल, याच्यामधले जो स्टाफ आहे तो आपला प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा भाग होता, परीक्षेच्या कामाचा भाग होता. त्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी हातभार लागलेला आहे या सगळ्यांचा. आणि आमचे विद्यार्थी त्यांची पावले या संस्थेकडे वळतात. आमच्याकडे विजय जाधव प्रतिष्ठानसारखी जी आहे विद्यार्थ्यांची, ज्यांनी फेलोशिप आमच्या गरजू 5-1-6 विद्यार्थ्यांना देतात, त्यामुळे मला असं वाटतं की हा खारीचा वाटा ते उचलतात. आणि जेव्हा ह्या संस्थेची वेगवेगळ्या टप्प्यावर जेव्हा गरज वेगवेगळे इथे सोयी असतील त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या माजी विद्यार्थी अधिकारींनी देखील मदत केली आहे. या सर्वांच्या संस्थेतून आज कुठेतरी 50 वर्षांमध्ये या संस्थेची उत्तमरित्या वाटचाल जी आहे ती
1: आणि नक्कीच अजूनही अशी छान आम्हाला 100 सुद्धा पाहण्याची इच्छा आहे आणि त्या पुढे सुद्धा अशीच वाटचाल चालू राहू दे. आपण बघतो की इथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या भागातून येतात, म्हणजे अगदी शहरातले असतील किंवा गाव पातळीवरचे असतील, आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी हे मराठी माध्यमातून शिकलेले असतात किंवा ते परीक्षा देताना मराठी ही भाषा सिलेक्ट करतात, तर त्यांच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण किंवा काही मार्गदर्शन त्यांना दिलं जातं का?
0: बरं, अगदी बरोबर आहे. मराठी माध्यमातून जे प्रशिक्षण आहे ते देण्याकडे सियाकचा कल आहे. मला इथे सर्वप्रथम उल्लेख करायला हवा की आपल्याकडे जे महानगरपालिकेचे यापूर्वी ज्यांनी आपला इतिहास निर्माण केलेला आहे भूषण गगराणी सर, डॉक्टर ज्यांनी भूषण गगराणी सर ज्यांनी 1990 तिसरे आले देशामध्ये त्यांनी मराठी वाङ्मय आणि इतिहास घेऊन त्यांनी हे यश मिळवलं होतं आणि ते मराठी माध्यमात

0: पहिला अधिकारी आहे तो देशा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सियाकमधनं आले आहे. त्यामुळे याच्यावरून तुम्ही समजू शकाल की सियाकमध्ये ते वातावरण आहे जिथे ते होऊ शकलं. त्यामुळे इथे आत्ताच्या जर कालखंडामध्ये मला आम्हाला तसे विद्यार्थी जेव्हा विद्यार्थ्यामध्ये क्वचित कोणी मराठी माध्यमातून तयारी करताना दिसतं, पण जेव्हाही म्हणजे 2-3 वर्ष जेव्हा 1-2 विद्यार्थी पण त्यापैकी असतात तरी नक्कीच आपण विद्यार्थ्यांना आपले जे अभ्यागत असतील आपल्याकडे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये त्यांना त्या पद्धतीने शिकवण्याची आपण संधी देतो, त्या पद्धतीने त्यांना विश्लेषण नक्कीच करतो. हे सोपं नाही आहे मराठी माध्यमातून जेव्हा आपल्याला UPSC ची परीक्षा, त्याच्यामध्ये मुलांना बरंच जे अभ्यासक्रम आहे तो इंग्रजीमध्ये असतो आणि त्याचं ट्रान्सलेशन होणं त्यामुळे त्यांचा स्कोर वाढण्यासाठी महत्त्वाचं असतं. तर मला असं वाटतं की आपल्याला जो मराठी माध्यमासाठी विद्यार्थी UPSC मध्ये तयारी करेल त्यांना आपण नक्कीच मार्गदर्शन करतो, आणि तसे जास्त संख्येने विद्यार्थी आले तर आपण त्या पुढच्या काळामध्ये देखील त्याकरता ज्या आवश्यक जे पण त्यांच्या नोट्स किंवा इतर आहेत तर नक्कीच आपल्याकडून आपण त्यांना पुरवू शकू.
1: नक्कीच नक्कीच. आणि आपण आता बघतो की फक्त मुंबईतलेच नाही तर मुंबई बाहेरचे विद्यार्थी सुद्धा आता सियाकशी जोडू पाहत आहेत, त्या परीक्षेची तयारी करू पाहत आहेत. तर मुंबई बाहेरच सुद्धा हे काम सियाकचं कुठे कुठे सुरू आहे त्याबद्दल आम्हाला सांगाला.
0: अगदी बरोबर आहे. जेव्हा 1976 सियाकची स्थापना झाली, सियाकचं जे ज्या पद्धतीचं यश सियाककडनं मिळू लागलं आणि या पातळीवर आपल्या महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये देखील ही संस्था पोहोचावी याकरता शासनाने जे प्रयत्न केले, 1985 आपल्याला छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर या तीनही ठिकाणी जे आहे प्रशिक्षण संस्था ISP सेंटर जे आहे ते उभं राहिलेले आहे. त्यानंतर पुन्हा 2013 आपल्याला नाशिक आणि अमरावती येथे देखील जे आहे स्पर्धा परीक्षेचं केंद्र उभारलेलं आहे. आणि या सर्व केंद्रांकरताच आपल्या प्रवेश आहे तो वर्षभराचा कार्यक्रम या सर्व केंद्रांवर राबवला जातो.
1: खूपच छान. आणि ही जी तयारी आहे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांकडनं करून घेत आहात. जेवढी स्पर्धा परीक्षा सोपी वाटते किंवा तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सोपी करता ती, तर तुमची देखील एक तेवढीच तयारी सुरू असते एकीकडे. आणि त्या तयारीबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण आता वेळ झाली एक गाणं ऐकायची. गाणं ऐकूया आणि मग आपल्या पुढच्या गप्पांकडे नक्कीच वळूया. म्हणजे ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.
2: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: वाह किती छान स्माइल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
0: मंडळी कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी 7 आणि आज आपल्यासोबत आहेत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था अर्थात सियाकच्या संचालिका डॉक्टर भावना पाटोळे. आपण मगाशी बोललो होते म्हणजे मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना तुम्ही कसं छान पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण देता आणि त्यांना समजून घेता, पण मराठी माध्यम आलं की त्याबरोबर मराठी वाङ्मय हे सुद्धा आलंच, तर आपण त्याबद्दल काय सांगाल?
2: अगदी बरोबर आहे. आपल्याला जी सियाक आहे येथे नेहमी UPSC प्रशिक्षण जे दिलेलं आहे यामध्ये UPSC जो बदल झालेले आहे त्या अनुषंगाने इतरच्या प्रशिक्षणामध्ये देखील ते बदल आपल्याला दिसून येतात. म्हणजे 1979 कोठारी आयोग आलं होतं, त्याच्या शिफारशी झाल्या होत्या, त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे त्यांना इंग्रजी खेरी संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील प्रादेशिक भाषेचा जो आहे तो पर्याय देऊ केला होता. आणि आपल्याला असं दिसेल की जी 1980 बॅच बाहेर पडली त्याच्यामध्ये उबाळे हे आपला पहिला सियाकमधले विद्यार्थी असतील की ज्यांनी मराठी साहित्य आणि इतिहास हे दोन विषय घेऊन ते UPSC झालेली आहे. तर त्याचे प्रतिबिंब आपल्याला लगेच सियाकमध्ये या बदलाचं दिसलेलं आहे. यापूर्वी देखील मी उल्लेख केलेला आहे 1989 म्हणजे जेव्हा पूर्वीचे जे भूतपूर्व जे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी जे देशामध्ये तिसरे आले होते त्यांनी देखील मराठी वाङ्मय जो आहे तो विषय घेतला होता. आणि या विषयामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा इतिहास आणि मराठी वाङ्मय घेऊन त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला तर याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांनी हे दोन विषय घेऊन यश संपादन केलेलं आहे. एक यशस्वी परंपरा इथं झालेली आहे. आणि हो, उल्लेख मला करायला हवा की आत्ताच्या ज्या महानगरपालिका आयुक्त आहे अश्विने भिडे ह्या देखील सियाकच्या आहे. मुलींमध्ये त्या पहिल्या आल्या होत्या आणि त्यांचा देखील हा विषय होता जो मराठी वाङ्मय. आणि आपल्याकडे दिग्गज मंडळी जी होती ती शिकवायला होती प्राध्यापक यस्मिन शेख मॅडम आहे से प्रभा गुणनकर.

0: मॅडम, डहाके सर, विचाराध्यक्ष मॅडम, या सगळ्यांना, म्हणजे या ज्यांनी मुलांना आपल्या ज्या पद्धतीने मराठी वाङ्मय जे आहे त्याचे धडे दिले, त्यामुळे मला असं वाटतं की ते अधिकारी तर झालेच, पण आजही त्यांच्या आठवणीचा तो एक सुगंध आहे, तो दरवळतोय.
1: येस येस, अगदी खरंय तुम्ही म्हणता ते. आणि आपण बघतोय की कितीतरी तुम्ही आता उदाहरणं सांगत आहात, किंवा कितीतरी तुम्ही आता प्रशिक्षण देणाऱ्या दिग्गज मंडळींचा तुम्ही आज इथे उल्लेख केलेला आहे. जेवढी सीईटी परीक्षा सोपी नाही तेवढंच त्याची तयारी मुलांकडनं करून घेणं, आणि ऍक्च्युअल ती सीईटी परीक्षा सुरू असताना त्या व्यवस्थित सगळ्या केंद्रांवरचं कामकाज सुरू असतात, याची एक देखभाल बघणं, लेखी असो नाहीतर मग ते मुलाखतीची परीक्षा असो तिथे असताना, तर ह्याचं तुमचं सगळं नियोजन कसं असतं? ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. कारण
0: होय मधुलिका, जसं आपण उल्लेख केला, आपल्या ज्या महाराष्ट्रातली सर्व केंद्र आहे, या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना UPSC करता जे प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे 2027 जी UPSC आहे त्याला 26 आपला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होतो, आणि याची CET परीक्षा जी आहे ती घेतली जाते. आणि सियाकची संचालिका म्हणून, याची नोडल ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे, आणि याकरता त्याचं आपलं नियोजन त्याच्या या वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतं, ज्यामध्ये योग्य पद्धतीने आपल्याला जे विद्यार्थी आहे CET महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जे आहे, पदवीधर विद्यार्थी आहे, या परीक्षेला बसतात. या विद्यार्थ्यांना म्हणजे 5000 हे विद्यार्थी असतात, त्यांची ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेणं, आपल्या वेबसाईट जी आहे त्याच्यामध्ये किंवा इतर वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये याची सगळी जाहिरात देणं, जाहिरातीप्रमाणे त्याची प्रश्नपत्रिका आणि इतर CET जे काम आहे पूर्ण, ते अतिशय काळजीपूर्वक सर्व केंद्रांच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने, आपली 6 आहे, याखेरीज आपल्यामध्ये पुण्याची यशदा आहे, सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, हे इथेल विद्यार्थी देखील प्रशिक्षणासाठी याच परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड होते. आणि याकरताच्या परीक्षेचं जी लेखी परीक्षा असेल त्या सर्व केंद्रांवर वेळेत पोहोचवणं, त्या सर्व केंद्रांच्या ज्या आहेत वेळेत नियोजनपूर्वक जे आहे त्यांची परीक्षा सुरळीतपणे ती पार पाडणं, आणि याच नंतर त्या त्यांची जी मुलाखत प्रक्रिया पूर्ण करणं आणि प्रवेश प्रक्रिया, हे तीनही टप्पे आपले अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होतात. यामध्ये आपल्या सर्व केंद्राचे संचालक असतील, आपला स्टाफ असेल, या सर्वांचं याच्यासाठी सहकार्य असतं, याच्या वेळोवेळी बैठका पार पडतात. आपले माननीय संचालक डॉक्टर शैलेन देवाकर हे आम्हाला मार्गदर्शन याच्यामध्ये करतात, आणि मला असं वाटतं की अर्थातच CET ही अत्यंत महत्वाची आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला UPSC महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्यांना त्याची तयारी करण्यासाठी ते येतात, त्यामुळे तेवढ्याच काळजीपूर्वक आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने या परीक्षेचा कारभार आहे तो केला.
1: नक्कीच नक्कीच. आणि आपण बघतो की काळानुरूप प्रत्येक पिढी ही बदलत गेलेली आहे. हल्लीच्या पिढीत सांगायचं झालं तर ती खूप सेन्सिटिव्ह आहे, तर काही जण खूपच रफ अँड टफ आहेत, तर त्यांनी ही जी तयारी आहे स्पर्धा परीक्षेची ती कशी करावी, त्यांनी काय सांगाल, किंवा त्यांनी स्वतःवरती एक नियंत्रण ठेवणं आपण जे म्हणतो ते सगळ्यात महत्वाचं आहे, काय सांगाल आपण त्यांना?
0: होय, बरोबर आहे की जी आजची पिढी जेव्हा ही परीक्षेला सामोरी जाते तेव्हा काळ बघता ही संवेदनशील आहेच, तर मुळात ती माहिती समृद्ध आहे आणि परिणामभूक आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस त्यांना स्पर्धा परीक्षा सामोरे जातात तेव्हा ते हाताळताना तुम्हाला काय आवश्यक आहे, तुमची मानसिकता, तुमच्यामध्ये असलेली शिस्त, सातत्य, या सर्वाचा मला असं वाटतं यथार्थ समतोल असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा जेव्हा विद्यार्थी सामोरा जातो तेव्हा त्याने वास्तववादी अपेक्षा ठेवली पाहिजे. तुम्ही ही परीक्षा ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्याचं काठिण्य पातळी ही याची जाणीव त्यांना पाहिजे. पुन्हा मी सांगेल की टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्याकडे जो प्लॅन बी आहे पर्यायी तोही देखील तुमच्याकडे पाहिजे, जो जेणेकरून तुमचा आत्मविश्वासपूर्वक तुम्ही या काळामध्ये निशंकपणे परीक्षेची तयारी करू शकाल. तुमचं शारीरिक आरोग्य हवं आहे, मानसिक कार्यक्षमता हवी, त्यामुळे जरी ही पिढी संवेदनशील असेल पण त्याचवेळी ती कमकुवत नाही आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे फक्त त्यांना इम्पॉर्टंट काय आहे की त्यांना तुम्ही योग्य दिशा दिली पाहिजे, त्यांना एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे ते उभं केलं पाहिजे. त्यामुळे शिस्त आणि एम्पथी मला आपल्याला असं वाटतं त्यांच्याकडे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्यांना केवळ दबाव न आणता त्यांना योग्य पद्धतीने त्याचं मार्गदर्शन करणं, त्यांचं फीडबॅक आणि

पृथ्वी मुलाची हाय पृथ्वी मुलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मुलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। गुजरातमधील विविध विकास कामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 7 झाली आहे। या घटनेच्या न्याय दंडाधिकारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत। दरम्यान इमारतीच्या मालकाला आज भिवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 383 अंकांची घसरण झाली आणि तो 76,133 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 119 अंकांची

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीपत्रानंतर। आणि आज आपण संवाद साधत आहोत डॉक्टर भावना पाटोळे यांच्याशी, ज्या सियाकच्या संचालक आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी आणि मुलाखतीची जी तयारी आहे असते ती सगळ्यात महत्त्वाची असते। मुलाखतीच्या प्रक्रियेकरता कशी तयारी जास्त करायला लागते किंवा काय खबरदारी त्यासाठी बाळगावी लागते आणि लेखीची काय वेगळी तयारी असते?
2: होय मधुलिका, मला तुम्हाला कल्पना आहे की UPSC मध्ये हे महत्त्वाचे टप्पे आहे। जसं पूर्वपरीक्षा मेमध्ये होते आणि ऑगस्टमध्येच तोंडी आपली मुलं जी आहे लेखी परीक्षा जी आहे ती पार पडते सर्व विषयांची। त्याचा वेळ मुलांकडे किती कमी असतो आणि याचं भान आम्हाला असतं। मला असं वाटतं मे झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपली वेबसाईटवर आपली त्याच्यावर ॲड येते, ज्याच्यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्रातले ज्यांना पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेली अशी विद्यार्थी देखील सियाकमध्ये मुख्य परीक्षेकरता प्रवेश घेऊ शकतात। आता याचं वैशिष्ट्य असं की मुख्य परीक्षेला आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या दिल्ली स्थित काही खाजगी संस्था आहे त्यांच्या विविध विषयासाठी तुमचे जनरल स्टडीज, तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट, ESA अशा विषयांसाठी काही जे क्वेश्चन सेट आहे, पेपर संच आहे, ते आपल्याला मोफत देऊ करतात। त्यामुळे आपण विद्यार्थी जे प्रवेश आपल्या मुख्य परीक्षेकरता घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांना हे पेपर संच जे आहे ते मोफत मिळतात। दुसरी गोष्ट मला महत्त्वाची वाटते, आपण तेव्हा क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम घेतो। या प्रोग्राममध्ये आपण जे नुकतेच यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्या बॅचचे त्यांचं मार्गदर्शन जे आहे, त्यांचे मार्गदर्शन ऑनलाईन सत्र, ऑफलाईन सत्र, ते येऊन मार्गदर्शन करतात। त्याच्यामध्ये मुलांनी कशा पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे पुढच्या परीक्षेला, लेखी परीक्षेकरता, हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण जे मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने त्यांचं आन्सर रायटिंग आहे, जे पेपर संच आहे त्यामध्ये त्यांचं आन्सर रायटिंग चालू असतंच। याखेरीज आपण अनुभवी अधिकाऱ्यांचं कडून आपण त्याची प्रसंगी वेळ आवश्यकता भासल्यास ती तपासणी करून घेतो। त्यामुळे आन्सर रायटिंगवर लेखी परीक्षेला भर दिला जातो। आपल्या अभ्यासिकेमध्ये तुम्हाला दिसेल नुकतेच जी आपल्या अभ्यासिकेमध्ये म्हणजे आत्ता जी विद्यार्थी इथे नेहमी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना दिसतात आणि आता तो एक आठवड्यापूर्वीच ही परीक्षा संपली, 100 विद्यार्थ्यांनी 26 मधली आपली लेखी परीक्षा दिलेली आहे। मुलाखत हा फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि गेले 50 वर्ष सियाकमध्ये मुलाखत सत्र सुरू आहे याची मला नोंद म्हणजे फार महत्त्वाची वाटते। इथे खास विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मुलाखत जेव्हा होते तेव्हा मुलाखतीला विद्यार्थ्याला डॅफ नावाचा फॉर्म भरावा लागतो। या डॅफ तो कसा भरला जावा, काही विद्यार्थी सुरुवातीलाच ती पहिल्यांदीच परीक्षा देत असतात तेव्हा त्या मुलाखतीला सामोरे जातात तेव्हा त्यांना तो डॅफ जो आहे तो कसा भरावा याचं आपण सत्र आयोजित करतो। यानंतर विद्यार्थ्यांना अभिरूप मुलाखती, तर त्या अभिरूप मुलाखती घेताना त्याच्यामध्ये आपले जे माजी अधिकारी असतात निःशुल्क मुलाखती आपल्या घेतल्या जातात। आणि ह्या इथे मला नक्कीच उल्लेख करावा असं वाटतो, महाराष्ट्र शासनाने दिल्लीला ह्या मुलाखतीचा मोफत महाराष्ट्र युवकांसाठी मोफत जे आहे तो आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो 2015 पासून सुरू केलेला आहे। तसंच सियाकमध्ये आपण अभिरूप मुलाखती म्हणजे या 25 मध्ये पण आपण 98 विद्यार्थ्यांच्या घेतल्या होत्या, त्याचवेळेस त्यांचा डॅफ या फॉर्मवर आधीच आपण क्वेश्चन देखील देतो प्रश्न, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अभ्यास करता येतो। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विविध ऑनलाईन ऑफलाईन जे आहे तसं मार्गदर्शन सत्र आपण आयोजित करतो। अधिकारी बारीक सारीक त्यांचे अगदी बसण्यापासून त्यांची उत्तर देण्याची शैली, त्यांच्या होणाऱ्या चुका, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्यांना योग्य पद्धतीने उत्तर कसं देता येईल, त्यांना अजून कशी तयारी केली पाहिजे, या अशा बारीक सारीक गोष्टींवर मार्गदर्शन सियाकमध्ये केलं जातं। आणि म्हणूनच केवळ हे अभिरूप मुलाखतीमध्ये आपण मला सांगायला आवडेल की आपण विद्यार्थ्यांची साईट व्हिजिट आहे ते देखील विद्यार्थ्यांचं करतो। विद्यार्थ्यांना महानगरपालिकेचं जे आपत्कालीन व्यवस्थापन आहे त्याचे पण धडे आपण दिलेले आहे। त्यामुळे हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे आणि टप्प्यावर सियाक समर्थपणे मार्गदर्शन करते, विद्यार्थ्यांचा हात धरते।
1: नक्कीच, आणि खरं तर स्वतःला सिद्ध करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, तेव्हा न घाबरता त्याकडे संधी म्हणून विद्यार्थ्यांनी बघणं खूप गरजेचं आहे। तर शासनाच्या सवलतींविषयी काय सांगाल आणि विद्यावेतन याबद्दल काय अधिक तुम्ही सांगू शकाल?
2: होय, शासनाचे जे आहे जसं मुळात 50 वर्षापूर्वी सियाकची स्थापनाची महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रीय पातळीवर अधिकारी म्हणून जाता यावं, त्यांना त्याची उत्तम तयारी करावी याकरताचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम शासनाने सुरू केला होता आणि तो आता त्याच्याच प्रेरणेतून इतर केंद्र देखील महाराष्ट्रामध्ये यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे इतर भागामध्ये देखील आलेली आहेत. हे होत या ठिकाणी या सर्व केंद्रांमध्ये प्रिया एस सेंटरमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो. शासनाने टप्प्याटप्प्यावर मला असं वाटतं विविध सुविधा सवलती विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे. विद्यावेतन सर्वप्रथम बघूया. हे विद्यावेतन आपण विद्यार्थ्यांना देतो आता त्यांच्या उपस्थितीनुसार नियमानुसार. आपण जे विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो तेव्हा त्याला जसं आपण हॉस्टेलची सोय असते तशीच त्याला विद्यावेतन जे आहे ते आपण 4,000 सध्या महिन्याला देतो. अगदी सुरुवातीपासून जेव्हा विद्यार्थ्यांना इथं सोय म्हणजे त्यामध्ये 40 विद्यार्थ्यांपासून आज 100 आणि 10 अल्पसंख्यक 110 विद्यार्थी झालेले आहे. त्यामुळे तो त्याचं सुरुवातीपासून मला असं वाटतं त्यांनी तो जो विद्यावेतन आहे हा महत्त्वाचा लाभ शासनाने विद्यार्थ्यांना देऊ केलेला आहे जो त्यांना त्यांच्या जो अभ्यास तेवढा कालखंड असतो त्याच्यामध्ये त्याचं विद्यावेतनाचा त्यांना जो आर्थिक मदत होते त्याचा उपयोग त्यांच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासाचं साहित्य किंवा त्यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी जो खर्च होतो त्याकरता ते करू शकतात. आता याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जसं इतरही आपल्या स्वायत्त संस्था तुम्हाला महाराष्ट्रात दिसून येतील TRTR असेल बार्टी सारथी महाज्योती अमृत आणि आता या सर्व संस्था ज्या आहेत त्यांची RT त्याच्यामध्ये त्यांनी स्वायत्त संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिलं जातं. वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर तुम्ही विद्यार्थ्यांनी भेट दिली तर त्यांना ते कल्पना येईल त्याची. आणि शासनाने जसं या पद्धतीने हा कार्यक्रम सुरुवातीला जो होता सुरुवातीला काही काळाचा काही महिन्यांचा उपक्रम होता 85 हा पूर्ण 11 सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी पुढे जाऊन विद्यावेतनात वाढ केलेली आहे. विद्यार्थ्यांना जसं पुढे जी मुख्य पेपर संच आहे तो पण त्यांना देऊ केलेला आहे मोफत. दिल्ली शिष्यवृत्ती ही सियाकमधनं राबवली जाते. या दिल्ली शिष्यवृत्तीमध्ये जे विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले गेल्या 3 पण ते उत्तीर्ण होऊ शकलेले नाही अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आपण जेव्हा त्याचे ॲड देतो तेव्हा आणि त्या दिल्ली शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थी आपलं प्रशिक्षण आहे पुढच्या परीक्षेसाठीचं पूर्णपणे त्याला तो त्याची निवड झाल्यास तो त्या दिल्ली शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन तो स्वतः त्याचा मला असं वाटतं त्यातूनही विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळू शकतं जे मुलाखतीपर्यंत गेले ना आता पुन्हा प्रशिक्षण घ्यायचं तुम्हाला या शिष्यवृत्तीला तुम्ही अप्लाय करू शकाल. ती एक शासनाने देऊ केलेली आहे. जसं मी सांगितलं अभिरूप मुलाखती ती देखील शासनाने देऊ केलेली आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेमध्येही पासून तुमची मुख्य परीक्षा असेल तुमचे मुलाखत असेल या सर्व टप्प्यावर शासनाने वेळोवेळी सवलती सोयी दिलेल्या आहे. आणि समाज माध्यमामध्ये योग्य पद्धतीने आपल्या जे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. UPSC जे संकेतस्थळ ते बघावं. त्यामुळे परीक्षांची माहिती महाराष्ट्रातून मिळणाऱ्या विविध संकेतस्थळांवरची माहिती याच्या अनुषंगाने त्याचा ते योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
1: नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही इतकं छान सांगत आहात त्याच्यामुळे आता असं वाटायला आलं की हा जो UPSC टक्का आहे महाराष्ट्रातला तो वाढायला नक्कीच मदत होणार आहे. खूप प्रयत्नशील आहे सरकार तर विद्यार्थ्यांनी अजून कसं एक पाऊल पुढे जायला हवं.
2: नक्की म्हणजे मला जेव्हा सियाकमध्ये आज आपण सुवर्ण महोत्सव वर्षाकडे आहोत त्यावेळी पुन्हा मी उल्लेख करेल येथील जे 5,000 अधिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आपण दिलं आहे. आज आपला जर तुम्ही बघा सियाकच्या कॅम्पसमध्ये आम्हाला माननीय स्वाधीन क्षेत्रीय सरांपासून म्हणजे 1989 ते तुम्हाला आत्तापर्यंत 980 विद्यार्थींची नावं यशस्वी अशा त्या तिथली सर्व नावं तिथे कोरलेली आहे. मला असं वाटतं विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी अशी सगळी नावं आहे. आणि इथे जर तुम्ही इतिहासाचा धांडोळा घेतला

0: या निमित्ताने अगदी सुरुवातीलाच बघा ना की स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिले आदिवासी उमेदवार जे राज्यसेवा परीक्षेमधनं ते इथूनच बाहेर पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या ठिकठिकाणवरून विद्यार्थी इथे यायचे, ग्रामीण भागातून, खेडपाड्यातून त्यांची पत्र असल्याचा पुरावा आहे त्यांची, त्याकरता त्यांना इथे प्रशिक्षण घ्यायचं सियाकमध्ये. आणि हे सगळं घेताना जेव्हा तो अधिकारी होता तो त्या भागामध्ये इथून ते आलेले आहे, वेगवेगळी छोटी छोटी ठिकाणं आहे, तिथून तो पहिला विद्यार्थी म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळे हे ही जरी समोर तुमच्या समोर जी काही मी नावं अगदी ज्ञानेश्वर मुळे सरांपासून तुम्हाला अगदी अशोक खेमका सर असतील, माझे स्वतःचे बंधू देवनाथ कासार इथे होते ज्यांनी आर पी एफ मध्ये ज्यांची निवड झाली होती, किंवा आपल्याला आजचे तुकाराम मुंडे सर दिसतील, त्याचबरोबर तुम्हाला यापूर्वी उल्लेख केलेले आजचे आपले पोलीस महासंचालक मान्य सारण दाते सर असतील, त्यामुळे तुम्हाला देशभर विश्वास नांगरे पाटील असतील, विकास खरगे सर असतील, असे विविध अधिकारी जे आहे आय एस आय पी एस आय एफ एस याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि याखेरीज ते इतर क्षेत्रामध्ये देखील त्यांनी यश वेगवेगळ्या पद्धतीने मिळवलेलं आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असं त्यांना तुम्हाला दिसेल की यांनी आपलं जे यशाचा ठसा उमटवलेला आहे आणि म्हणूनच तो प्रेरणादायी आहे. आणि आत्ता जर तुम्ही बघाल 25 जो विद्यार्थी आहे की अगदी याच्यामध्ये जे विद्यार्थी अतिशय परिश्रमाने पुढे आलेले आहेत आणि त्यांची प्रेरणा, त्यांचं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. अगदी भट्टीच्या ठिणगीच्या ठिणगीपासून भारतीय वनसेवेपर्यंत प्रवास अक्षय पवारने केलेला आहे त्यांना, इयर 81 हा त्यांचं यश होतं, ते किती महत्त्वाचं आहे ना. वनसेवेतला घिसाडी समाजातला अधिकारी किंवा बिकन रोजेकर असतील, जे ज्यांचे वडील सालगडी असतील, आई शेतमजूर होती आणि त्यांनी तो त्यांना आय पी एस मिळू शकतं हा विद्यार्थी आपल्याकडनं यशस्वी मिळवलेला आहे, किंवा प्रज्वल पोळ असतील की जे शेतकरी कुटुंबातून आलेले, असे ग्रामीण समाज पार्श्वभूमीतनं आलेले अनेक विद्यार्थी जे आहे ते प्रेरणादायी ठरलेले आहे. मला इथं उल्लेख करावा असं वाटतो जे महेश भागवत सर जे तेलंगणाचे पोलीस महासंचालक आहे, त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे यूपीसी करताचं, त्यामुळे त्यांच्या अनेक उदाहरणं मला असं वाटतं डोळ्यासमोर येतात की ज्याच्यामध्ये आजी माजी विद्यार्थी अधिकारी त्यांच्या कार्याने त्यांचा ठसा जो आहे तो उमटवला आहे. आणि हा नक्कीच यामुळेच मला असं वाटतं की सुवर्ण महोत्सव ही खूप महत्त्वाची एक मला असं वाटतं टप्पा आहे सियाकने गाठलेला आहे. आणि यापेक्षा मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे तो या विद्यार्थ्यांच्या कष्टातून त्यांच्या त्यांनी जी स्वतःची आणि हे अधिकाऱ्यांनी एक वेगळ्या पद्धतीने देशाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक बदलामध्ये आपली भूमिका दाखवून दिलेली आहे, त्यामुळे ही संस्कार सियाक ही प्रशिक्षण देणारी संस्था आहेच पण त्याचबरोबर योग्य संस्कार नेतृत्व घडवणारी ही भूमी आहे हे मला म्हणावं असं वाटेल.
1: नक्कीच तुम्ही आता इतके छान छान उल्लेख केले, ते म्हणजे संस्कार आहे किंवा नेतृत्व गुण आहे आणि हे सगळ्या गोष्टींची आपली पहिल्यांदा ओळख होते ती म्हणजे शाळेत असताना. शाळेतच आपला खरं तर पहिला अभ्यास सुरू होतो, तिथे आपण या परीक्षांना तोंड द्यायला सुरुवात करतो, हळूहळू प्रत्येक टप्प्यावर आपण मोठे होत जातो, आपल्या जडणघडणीमध्ये अनेकांचा हातभार लागतो. पण जेव्हा एखादी अशी मोठी स्पर्धा परीक्षा द्यायची वेळ येते तेव्हा या वेळेला सुद्धा असंच छान मार्गदर्शन आपल्याला मिळणं गरजेचं असतं. ह्या शेवटच्या नोटवर तुम्ही काय सांगाल मॅडम?
0: मला इथे आता नक्की याचा उल्लेख करावा असं वाटेल की आताच तुम्ही यापूर्वी मला विचारलंय की शासनाने जे केलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षेसाठी स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आता तुम्ही 15 बघाल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम होता तेव्हा विविध स्पर्धा परीक्षांना जे आहे त्यांना मोफत ऑनलाईन शिकवण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आणि याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी आपले जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी राज्यातील 5,000 विद्यार्थी जे आहेत त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा हे आमचे जे संचालक आहे माननीय शैलेंद्र देवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतोय आणि याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने हे उचललेलं अत्यंत महत्वाचं पाऊल आहे, त्याचा मला इथं उल्लेख करावा असं वाटतो. त्याचा नक्की विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं मी आवाहन करते की जे स्पर्धा परीक्षे तयारी करू इच्छितात त्यांना हा अत्यंत उपयुक्त ठरणारा असा हा उपक्रम असेल, त्याचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा.
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणता येते. आणि प्रत्येक पदोपदी किंवा प्रत्येक क्षणी तुम्ही विद्यार्थ्यांमधला जो कॉन्फिडन्स आहे तो कुठेही ढळू न देता तो अजून कसा वाढेल याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि आज आपण या संस्थेचं सियाक या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा डॉक्टर भावना पाटोळे. आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना सांगितली त्याबद्दल एफ एम रेनबो परिवारातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी, आता अर्थातच सुरू होत आहे सांजेच्या वारी कार्यक्रमाला गणपती बाप्पाचं आगमन अगदी आठवड्याभरावर येऊन ठेपलेलं आहे। हा खरेदीची लगबग सगळीकडे पाहायला मिळते, नाही का? तर ही लगबग थोडीशी आपण सुसह्य करायची का, म्हणजे नेमकं काय बरं करायचं, सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी उलगडणार आहे, पण त्या आपण आधी ऐकणार आहोत पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे छान असं गाणं।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
2: तर मंडळी, आपण सगळीकडे की नाही असे मस्त मस्त बाजार भरलेले पाहायला मिळत आहेत आणि खरेदी कसली करायची हा तर प्रश्न कोणी विचारायचाच नाही. खरं तर अर्थात सगळेजण त्या खरेदीमध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना सुद्धा ते इको फ्रेंडली कसं असेल किंवा ते दिसताना किती छान दिसेल किंवा ते कसं मस्त टिकून राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर ही खरेदी करताना की नाही, मुंबईमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात सुद्धा अनेक अनेक अनेक ठिकाणी बाजारपेठा किंवा मार्केट जो आपण भाग म्हणतो तो खूप फुललेला पाहायला मिळत आहे. फक्त फुलंच नाही तर बाप्पाच्या सजावटीचं साहित्य आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. मुंबई आणि उपनगरात म्हणाल तर सगळ्यात मस्त मस्त मखर म्हणा किंवा आपण म्हणू की बजेट फ्रेंडली आहेत का, तर हो बजेट फ्रेंडली आहेत. आणि गणपती सजावटीच्या साहित्यासाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं होल सेट मार्केट म्हणून कुठे पाहिलं जात असेल तर भुलेश्वर मार्केट. तसंच दक्षिण मुंबईतलं लोहार चाळ जिथे तुम्ही छान देखाव्यासाठी इलेक्ट्रिक लाईट्स किंवा आकर्षक लाईट्स जे असतात ते तिथे आपल्याला उत्तम प्रकारचे मिळतात.

आता एलईडी माळा आहेत, रंगीबेरंगी झुंबर आहे, किंवा असे छान असे लुकलुकणारे दिवे असतात, काहीतरी असा भपका किंवा असा मोठा प्रखर प्रकाश नको असतो, पण छान असा प्रकाश असेल तर सगळ्यांनाच आवडतो, नाही का? तो तर म्हणजे तुम्ही कुठे कुठे जाता बरं खरेदी करायला या बाप्पासाठी, त्याबद्दल मला लवकरात लवकर सांगा. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच, 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहेत 8657-6611. लवकरात लवकर फोन करा आणि मला सांगा.

0: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी, लालबाग आणि दादरचा भाग तसंच रानडे रोड, कीर्तिकर मार्केट हे तर भरलेले असतात। ठाणे आणि डोंबिवली परिसरात म्हणाल तर जांभळी नाका आहे किंवा अनेक ठिकाणी छान छान रेडीमेड फ्लॉवर्सचं मखर आपल्याला मिळतं पाहायला। आणि पुण्यातही अनेक बाजारपेठा ज्या आहेत त्या सजावटीचं मुख्य केंद्र अशा बनलेल्या आहेत। आणि अनेक ठिकाणी खूप मस्त मस्त अशी जी गणपतीसाठी किंवा त्याच्या आरास करता यावी सुंदर, किंवा जी आजूबाजूला सजावट आपण करतो ती सुंदर वाटावी प्रत्येकाला, त्यात काहीतरी वेगळं आणि हटके वाटावं यासाठी अनेक ठिकाणं खूप प्रसिद्ध आहेत। त्यातलं एक म्हणजे रविवार पेठ आणि बाहेरी आळी। तर बोहरी आळी जी आहे ती खूपच प्रसिद्ध आहे, थर्माकॉलला पर्याय असणारे, अर्थात तुम्हाला आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की थर्माकॉल हा अजिबात चांगला नाही निसर्गासाठी। तेव्हा मग त्याच्यासाठी काय काय पर्याय आणि मग त्याने तो न वापरता कसा देखाव्याचा संपूर्ण आपण आता तिथे तो साकारू शकतो हे खूप छान इथे आपल्याला पाहायला मिळतं। शुक्रवार पेठेत सुद्धा की कृत्रिम फुलांच्या माळा असतील, छान छान पडदे असतील, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा खूप मस्त मस्त ठिकाणी MDFचं मार्केट आहे, किंवा जसं हवं तसं तुम्हाला पर्यावरण पूरक सुद्धा इथे बनवून मिळतं। इथे वेगवेगळे स्टुडिओज आहेत, खरं तर ते तुम्हाला तुमच्या आवडी प्रमाणे मस्त असे काय म्हणू आपण त्याला, देखावे म्हणा किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या करून देण्यासाठी मदत करतात। तर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही या गणपती बाप्पाची जी आरास आहे ती करण्यासाठी किंवा काही देखावा करत असाल तर तो साकारण्यासाठी म्हणा किंवा ती सुंदर ते सुशोभित करण्यासाठी तुम्ही कुठे कुठे जाता बरं खरेदीला, पटापट मला सांगा। प्रणव शिंदे यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। विकास चिरनेरकर यांनी सांगितलं की ते नेहमी गेली 31 वर्ष प्रभादेवीच्या इथे जात आहेत आणि इको फ्रेंडली सजावट ते करत आहेत, खूप छान वाटलं ऐकून। मंगेश म्हात्रे यांनी देखील त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। पंकज मोहोड हे कळवतात अमरावती इथून की ते नेहमी तालुक्याच्या ठिकाणी जातात आणि तिथे चांदूर नावाचा बाजार आहे, तिथे त्यांना जायला खूप आवडतं। तसंच आपल्याला कळवलं आहे अपर्णा मोकळ यांनी, पनवेल इथे त्यांना जायला खूप आवडतं। रवींद्र पाटील, तसंच आपल्याला अजून आपले एक श्रोत्या आहेत आरती गिरी यांनी कळवलं आहे की त्या तुळशीबाग इथे जातात पुण्याला। रामदास तांबे, किशोर पेडणेकर यांनी सुद्धा त्यांचे अभिप्राय इथे कळवलेले आहे। खूप खूप धन्यवाद मंडळी। आता वेळ झाली एक महत्त्वाचा संदेश ऐकण्याची आणि मग त्यानंतर आपण आपल्या गप्पांकडे नक्कीच वळूया।
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Namaskar, I'm Sharad Pumse. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: वा किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणी सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही. तर मंडळी, आता आपण आपला मोर्चा घेणे थोडासा कोल्हापूर आणि इतरही भागांकडे वळवूया. चला, महाद्वार रोड आणि शाहूपुरी रोड ते तर इतके गजबजलेले आहेत ना सध्या की तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. अनेक मंडळींनी मला कळवलेलं आहे. त्याच्यामुळेच इथे पारंपरिक पद्धतीची सुद्धा तुम्हाला छान छान रोषणाई बघायला मिळते किंवा सजावटी

साठीचं साहित्य, देखाव्यांसाठीचं साहित्य मोठ्या प्रमाणावर इथे मिळतं. पण खास करून इथे सगळ्यात आपण काय म्हणतो, एखाद्या मार्केटची किंवा एखाद्या बाजारपेठेची खासियत असते तसं की इथे आपल्याला पारंपरिक पारंपरिक गोष्टी जास्त पाहायला मिळतात. तसंच साताऱ्याचं म्हणाल तर इथे राजवाडा परिसर आहे आणि या बाजारपेठेमध्ये घरगुती गणेशोत्सवासाठी जे काही साहित्य लागतं तिथपासून ते अगदी मोठ्या म्हणजे आपण म्हणतो की सार्वजनिक गणेशोत्सव आहे तिथे लागणारं साहित्यसुद्धा हे एकाच ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळे इथे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ती म्हणजे शनिवार रविवारी, बरं का? अर्थात सुट्टीचा दिवस असतो किंवा मग काही मंडळी ऑफिसमधनं लवकर आलेली असतात. आठवड्याभरात च्या आधी थोडी खरेदी करून घेतली तर नक्कीच नंतर थोडासा निवांतपणा मिळेल किंवा मग सजावटीसाठी थोडा वेळ मिळेल असा सगळा विचार त्यामागे असतो. त्याच्यामुळेच या राजवाडा परिसराला जास्त पसंती दिली जाते कारण इथे असणारी खासियत, नाही का? नाशिकमध्ये म्हणाल तर मेन रोड आहे, शालिमार परिसर आहे आणि मुख्य बाजारपेठ आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर आता आपली थोडीशी सफर होणार आहे ती नागपूर आणि इतर सुद्धा भागांची. अर्थात त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकणार आहोत गणपती बाप्पाचंच, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: नमस्कार, मी सत्यजित प्रभू. शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
3: तर मंडळी, आपला आता थोडा मोर्चा वळलेला आहे नागपूरकडे आणि तिथे कुठे कुठे वर खरेदी करता येते, तर अर्थात इतवारी बाजार आहे, हा दही बाजार आहे, तिथे सुद्धा मस्त मस्त असे आपल्याला सजावटीसाठी लागणारी फुलं आहे, मखर आहे, लाइटिंगचं सामान तिथे खूप उत्तम प्रकारचं मिळतं. तसंच महल परिसरामध्ये सुद्धा मस्त, आणि तिथे फुल जंक्शन असं सुद्धा म्हटलं जातं, आणि रेशीमबाग परिसर हा तिथे तर एवढा मोठ्या प्रमाणावरती मिळतं की काय घेऊ आणि काय नको असं सुद्धा होऊन जातं. हां, हल्ली म्हणा किंवा एक बराच आपण म्हणू की बरीच वर्ष झाले खरं तर या गोष्टीला, टेलिफोन एक्सचेंजच्या इकडचं स्क्वेअर आहे ना, तिथे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात सामान मिळतं ह्या डेकोरेशनसाठीचं. आणि हो, धरमपेठचं नाव घेतलं नाही तर कसं बरं चालेल, नाही का? तर मखर आहे, आणि मग तिथे असणारा विप रोड आहे, असे सगळ्या ठिकाणी मस्त मस्त. आणि हल्ली तर कस्टमाइज मखरसुद्धा इथं बनवून मिळतं, अर्थात सांगलीमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असे आरास म्हणा, मखर, लाइटिंग, देखाव्याचं जे साहित्य असतं ते मिळतं. हे सगळं करत असताना ना मंडळी, आपण त्याच्यामध्ये एवढे रंगून जातो ना की आपल्याला तहान, भूक, कसलं म्हणजे कसलंच भान राहत नाही का? ऐकूया एक छान असं गाणं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं.

हरकत नाही, पण अर्थात स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. प्रदूषण कसं कमी करताय याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. तर मग चला मंडळी, आता मात्र मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एकदा एका नवीन छानच्या विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। गुजरातमधील विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 7 झाली आहे। या घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत। दरम्यान इमारतीच्या मालकाला आज भिवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक

ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांची निवड रद्द झाल्याचं महापौर रितू तावडे यांनी आज जाहीर केलं. राऊत यांचं इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र पालघरच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांची निवड रद्द झाल्याचा शासन निर्णय राज्य शासनानं गेल्या आठवड्यात जारी केला. विशाखा राऊत यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यालाही बंदी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 383 अंकांची घसरण झाली आणि तो 76,133 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 119 अंकांची घसरण नोंदवत 23,779 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। स्पर्धा परीक्षेतील अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन। विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर यवतमाळात सुरू असलेलं आदिवासी बेरोजगार युवकांचं ठिय्या आंदोलन मागे। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील। त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही पंतप्रधान करणार आहे। तसंच 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहे। त्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली। 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद या संकल्पनेनुसार साजरा केला जाणारा आयुर्वेद दिन भारताचा समृद्ध आयुर्वेदिक वारसा तसंच भविष्यातील बदलत्या आरोग्यविषयक गरजांशी जोडण्याच्या दृष्टीनं प्रतिबिंब आहे असं मंत्री जाधव यावेळी म्हणाले।
1: हमारा उद्देश्य ऐसी स्वास्थ्य व्यवस्था की दिशा में आगे बढ़ाना है जिसमें विभिन्न चिकित्सा प्रणालियों की विशेषज्ञता और विशेषताओं का उपयोग रोगी के बेहतर स्वास्थ्य के लिए किया जा सके। आयुर्वेद की वैश्विक स्वीकार्यता और भविष्य के विकास के लिए रिसर्च, एविडेंस और इनोवेशन अत्यंत आवश्यक है। और आयुर्वेद का संबंध केवल इंडिविजुअल हेल्थ से ही नहीं है, स्वस्थ व्यक्ति, स्वस्थ परिवार, स्वस्थ समाज और स्वस्थ पर्यावरण एक दूसरे से जुड़े हुए हैं।
0: मंत्री जाधव यांनी आयुर्वेदाविषयी अचूक पुराव्याआधारित आणि सोपी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यातील प्रसारमाध्यमांच्या महत्वाच्या भूमिकेवरही यावेळी भर दिला। आयुर्वेदाला व्यापक प्रमाणावर स्वीकृती असली तरीही गैरसमज दूर करणं आणि नागरिकांना विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल याची खात्री करणं महत्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे। या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले। राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली। एमपीएससी अध्यक्ष आणि सचिव हे पेपरफुटी आणि कथित महाघोटाळ्याला जबाबदार असून सरकारच्या वरद हस्ताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केला। महायुती सरकारनं प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून त्यांचा विश्वासघात केला असल्याचं त्यांनी म्हटलंय।
2: ज्यांना रिक्रुटमेंट करायचे नाही, वारंवार पेपर लीक करायचा, बोगस पोरं भरायचे, पेपर पुढे ढकलायचे, या हे चाललं काय? त्यांचं वय होत चाललेलं आहे। गरीब घरात नेतली पोरं रात्रंदिवस मेहनत करून पुण्यासारख्या शहरामध्ये राहून परीक्षा देऊन त्या पोरांचं आयुष्य आता पुढचं भविष्य सुरक्षित राहिलं नाही आणि खोटं बोलून खोटा नेरेटिव्ह तयार करून हे सरकार चाललेलं आहे।
0: दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे। लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे। महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे येत्या बुधवारी वाराणसी इथं राष्ट्रीय पोषण माह 2026 या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे। या मोहिमेचं यंदाचं हे 9वं वर्ष असून यावर्षी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे अभियान राबवलं जाणार आहे। ही मोहीम आमची अंगणवाडी आमची जबाबदारी या संकल्पनेवर आधारित असून यात परस्पर पूरक आशा, आहारविषयक विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व तसंच बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण आदी बाबींचा समावेश असेल.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळमध्ये आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. आदिवासींच्या 12,500 रिक्त जागांची तात्काळ भरती व्हावी, पेसा आणि गैरपेसा पदभरतीत संवर्ग घ्यावे, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीत तसंच एमपीएससीच्या गट क मधील तलाठी पदाच्या पेसा आणि गैरपेसा जिल्हानिहाय जागा उपलब्ध करून जाहिराती द्याव्या या मागण्या मान्य करण्यात आल्या असून मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. मुस्लिम समाजातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवून इतरांना त्रास देणं इस्लाममध्ये अमान्य असल्याचं स्पष्ट करत दारुल उलूम अमजदियाकडून फतवा जारी करण्यात आला आहे. त्याद्वारे ईद दर्ग्यावरील कार्यक्रम आणि संदलमध्ये डीजे न वाजवण्याचं तसंच इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी कृती टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या फतव्याचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले,
4: तो ये एकदम क्लियर है. इस्लाम का जो कंसेप्ट है, शरीयत का जो कंसेप्ट है, वो एकदम क्लियर है कि भाई जो सरकार ने आदेश दिया है, और इस्लाम का भी कायदा बोलता है कि जिससे दूसरों को तकलीफ हो वो काम नहीं करना है. तो ऐसा मुस्तफा शरीफ साहब ने, महाराष्ट्र के जो मुफ्ती है, उन्होंने ऐसा फतवा जारी किया है. मैं हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट का चेयरमैन होने के नाते हम लोग किसी को भी डीजे के साथ संदल हम अलाउ नहीं करेंगे. हमारा ट्रस्ट में मीटिंग हुआ, हमने ठहराव में पास किया हमारे कमेटी ने, और वो बिल्कुल हम उसको बैन लगाएंगे. हम
0: दरम्यान आगामी सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम शांततेने आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करावे असं आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी केलं. भंडारा इथं झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्याची माहिती देण्यात आली. तसंच गणेश मंडळांनी डीजेच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसंच मिरवणुकीत मद्यपान करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं अशा सूचना देण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी परिसरात चिमुकल्या मुलीचा बळी घेतलेल्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्याच्या मोहिमेला यश आलंय. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे इथले मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट करून बेशुद्ध केलं. त्यानंतर वनविभागाच्या पथकानं वाघिणीला ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. वाघिणीच्या दहशतीमुळे भयभीत झालेल्या सोनेरीसह परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जलांद्री भागातील अवैध वाळू साठा प्रकरणी महसूल प्रशासनानं संबंधितांना 2,38,41,840 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत आर्णी तहसीलदारांनी आदेश पारित केल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली. मंजूर साठ्यापेक्षा 3,284 ब्रास अतिरिक्त वाळू आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय युवा फुटबॉल संघानं उत्कृष्ट कामगिरी करत 20 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पात्रता फेरीच्या अखेरच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तब्बल 20 वर्षांनंतर भारतानं प्रथमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता गाठली आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या वेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. स्पर्धा परीक्षेतील अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन. विरोधी पक्षांचा पाठिंबा. आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर यवतमाळात सुरू असलेलं आदिवासी बेरोजगार युवकांचं ठिय्या आंदोलन मागे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 8:58 ऐकू शकाल. नमस्कार.
5: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
6: Har baat ko kehne ka एक सलीका होता है, हर खामोशी का भी अपना फसाना होता है। कभी गजल में कोई राज खुलता है, कभी नगमे में कोई अफसाना मिलता है। मैं हूं आरजे रॉबिन और आप सुन रहे हैं अंदाज़े बयां। तो आइए आज के सफर की शुरुआत करते हैं कुछ खूबसूरत अल्फाज, कुछ दिल में उतर जाने वाली बातें और ढेर सारे दिलकश नगमों के साथ। अंदाज़े बयां शुरू करते हैं।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग। संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर। आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत। त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे। गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे। या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी।

झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. केंद्राने राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीचं पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र आणि राज्य सरकारनं आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारे तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळं लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैवरासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचं वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. तपासणी आणि निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचं काम सुरू असून रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण
करण्यात येत आहे. क्षयरोगाचं निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं

सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणांनुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असंही ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्याय दंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडे तत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर आणि कुपोषित बालकांमधल्या TB तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन। आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्त्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करतील। त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाड तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे। गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली। प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैवरासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे। तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। देश 2029 अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस दलाला केलं। राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज गोवा पोलिसांना प्रदान केल्यानंतर ते गोव्यात तळेगाव इथं बोलत होते। सायबर गुन्ह्यासंदर्भातली हेल्पलाईन 1930 नवीन AI ध्वनी सहाय्यकाचं उद्घाटनही त्यांनी केलं। या हेल्पलाईनवर 121 भाषांमध्ये तात्काळ मदत पुरवली जाते। त्याआधी पश्चिम विभागीय

परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी आज कोल्हापुरातही एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं खाजगीकरण होणार नाही असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII ने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणानुसार आता अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योजकांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असं ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली महानगरपालिकेला दिले. इमारतीचं बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का याची तपासणी करून प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसंच दिल्लीतल्या सर्व पेईंग गेस्ट निवासस्थानं आणि वसतिगृहांचं 1 आठवड्याच्या आत सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. नेपाळमधल्या महापुराच्या आपत्तीदरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवता यावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी DNA नमुन्याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन चीनमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोडीस आराखड्याच्या स्वरूपातली ही माहिती पडताळणीसाठी चीन प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 12 सप्टेंबरला जालन्यात अंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली आहे.

या बैठकीला मराठा समाजातल्या बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस असून आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींच्या याद्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार असून कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखून मराठा आरक्षणाबाबतच्या प्रत्येक मुद्द्याविषयी गांभीर्यानं कार्यवाही करावी अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हिंगोलीमध्ये ऑटोरिक्षा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये माय लेकींचा समावेश आहे. औंढा नागनाथ ते झिरो फाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान आज दुपारी हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खाजगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी 2:03 हुए हैं। शुरू करते हैं प्रोग्राम भुलाए ना बने।

नमस्कार, सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. श्रावण महिना सुरू आहे आणि शंकराला आपण विनवतो आहोत, आळवणी करत आहोत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी. मंदार माला कुलताल काये कपाल मालांकित शेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमहा शिवाय च नमहा शिवाय च नमहा. मुख्य आरतीनंतर कर्पूर आरती म्हणून म्हटल्या जाणाऱ्या आरतीचा खरं तर कर्पूर या शब्दानं सुरुवात होते म्हणून कर्पूर आरती असं त्याला म्हटलं जातं. हे भगवान शिवपार्वतीचं एक अतिशय सुरेख असं स्तवन आहे आणि अर्थ आपण जर त्याचा बघितला तर या स्तवनानं आपल्याला अधिक आनंद मिळतो. कर्पूर गौरम म्हणजे काय तर कापुराप्रमाणे शुद्ध पवित्र असलेली गौरवर्णा अर्थातच पार्वती. करुणावतारम करुणेचा साक्षात अवतार असलेले आपले शिवशंकर. संसार सारम म्हणजे सार असार सहित. भुजगेंद्र हारम भुजंगाचा हार परिधान करणारे शिवशंकर. सदा वसंतम हृदया रविंदे म्हणजे तुम्ही माझ्या या हृदयामध्ये हृदय कमलामध्ये सदा निवास करावा. भवम भवानी सहित म्हणजे शिवाला पार्वतीसह. नमामी अर्थातच नमन करतो किंवा करते वंदन करते. मंदार माला कुलताय काये मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित अशी ही पार्वती. आणि कपाल मालांकित शेखराय म्हणजे नरमुंड माला परिधान केलेले शिवशंकर. दिव्यांबराये दिव्य वस्त्र परिधान केलेली पार्वती. आणि दिगंबराय दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिवशंकरांना मी नमन करतो. ओम नमः शिवाय अर्थातच शंकराला नमन करतो. पार्वती आणि शिवशंकर यांना अभिवादन करतो किंवा नमस्कार करतो. हे सुंदर स्तवन अनेकदा आपण ऐकलेलं आहे पण याचा अर्थ समजून घेणं नक्कीच एक वेगळा आनंद देणारा आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि एक छानस ओवी आपण म्हणूया तुकाराम महाराजांची. तुका म्हणे, देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता अत्यंती, जैसा भाव तैसे फळ, स्वाती तोय एक जळ, पाहे सांगे आणि जेवी, अंतर महदंतर तेवी, तुका म्हणे हिरा पारखिया मुढा गारा. देवाची भक्ती करण्याचे तीन प्रकार आहेत. एक काय, तर बळजबरीने देवासमोर उभं राहणं. दुसरा म्हणजे कुणीतरी सांगितले बाबा म्हणून अमुक तमुक देवाला गेलो तर भले होण्याच्या आशेने भक्तिमार्गाला जाणं. आणि तिसरा प्रकार, आपल्या मनातल्या आंतरिक ओढीनं देवाची भक्ती करणं. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचा भाव असेल त्याप्रमाणेच आपल्याला भक्तिमार्गामध्ये आनंद मिळतो. आता स्वाती नक्षत्रावर आकाशातून पडणाऱ्या पाण्यासारखेच भक्तिमार्गातलं फलिताचं सुद्धा आहे, बरं का. आता स्वाती नक्षत्रातलं जे पाणी आहे ते तापलेल्या तव्यावर जर पडलं तर त्याची वाफ होऊन निघून जाणार आहे. तेच पाणी कमळाच्या पानावर पडलं तर ते सुंदर मोत्यासारखं चमकणार आहे. आणि आकाशातलं हेच पाणी समुद्रकिनारी असलेल्या शिंपल्यात पडलं तर अतिशय सुरेख असे मोती तयार होणार आहेत. यावर तुकाराम महाराजांनी एक छान उदाहरण सांगितलं आहे, बरं का. ते असं म्हणतात की अतिशय सुंदर सुग्रास असं भोजन म्हणजेच जेवण प्रत्यक्ष खाऊन स्वतः आस्वाद घेणं आणि कुणीतरी केलेलं वर्णन ऐकणं यामधली अनुभूती केवढा मोठा फरक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हिऱ्याची पारख असलेल्यालाच त्याचं मोल समजतं. इतरांना हिरा काय गारगोटी काय एकच ना. भगवंताच्या भक्तीमध्ये किंवा हाती घेतलेल्या आपल्या कर्मामध्ये रममाण होऊन अगदी निर्धास्तपणे स्वतःला झोकून देणाऱ्यालाच